सुप्रभात श्रोत्यो, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 झाली. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ 1948 म्हणजेच 22 जून 2026.

समूह स्वरात लीला जोशी यांनी लिहिलेली ही भूपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग.

लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता श्रीकांत पारगावकर यांच्या आवाजात संत रामदास स्वामींची रचना.

श्रीकांत पारगावकर यांच्या आवाजामध्ये संत रामदास स्वामींची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता आनंद शिंदे यांच्या आवाजात गोविंद गाडे यांची रचना.

आनंद शिंदे यांच्या आवाजात गोविंद गाडे यांची ही रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेली संत सूरदासांची हिंदी भजन रचना ऐकूया.

लता मंगेशकर यांच्या आवाजात संत सूरदासांची हिंदी भजनरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी समूह स्वरात राजा यांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत.

समूह स्वरात राजा बढे यांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲप वरती 6:35 आणि 40 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता. यामध्ये जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिकं फायदेशीर याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत HPV लस याविषयी स्त्री रोगतज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती. सादरकर्त्या तेजा दुर्वे. 7:00 आयसी अक्षरे रसिके यामध्ये प्राध्यापक डॉक्टर एकनाथ आळवेकर यांचा वैचारिक बंध आपण ऐकू शकाल सिंहावलोकन. सात वाजून चाळीस मिनिटांनी ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम. 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. तर 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. दरम्यान 9:00 गीत बहार. आज सकाळी 10:00 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं मानसिक ताण आणि योग साधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. त्यानंतर स्नेहांकित. 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमात मीनाक्षी जोशी यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत. 11:00 रामचरित मानस गान. 11:10 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज गुणसागर गंभीर, पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी सांगता वर्षानिमित्त त्यांच्या शिष्या डॉ वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या अंतर्गत गीत संवाद यामध्ये सकस चाऱ्यासाठी मका बाजरी चवळी लागवड याविषयी आपण माहिती ऐकू शकाल. नेहमीच्याच वेळेमध्ये बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

0: 6:40 होत आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया, जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिकं फायदेशीर याविषयी माहिती. आज या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, जमिनीचा पोत टिकवण्यासाठी हिरवळीच्या खताला अतिशय महत्वाचं स्थान आहे. हिरवळीचं पीक फुलोऱ्यामध्ये येण्यापूर्वी जमिनीत गाडलं तर त्यापासून मुख्य अन्नद्रव्य आणि सेंद्रिय घटकांचा पुरवठा होतो. हिरवळीचं खत जमिनीत अन्नद्रव्य पुरवठ्याबरोबर भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुधारायला मदत करतं. हिरवळीच्या खतासाठी धेंच्या, बोरू, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरीपुष्प, चवळी, मूग या पिकांची लागवड करावी. मंडळी, हिरवळीचं पीक भिन्न हवामानात आणि जमिनीत चांगलं वाढणारं असावं. पीक लवकर वाढणारं 1 ते 1.5 महिन्यात येणारं असावं. प्रतिकूल परिस्थितीत जसं की दुष्काळ किंवा कमी जास्त तापमानात तग धरणारं असायला हवं. मुळांवर गाठी तयार करण्याची किंवा नत्र स्थिर करण्याची क्षमता असायला हवी. पाला भरपूर आणि हिरवागार असायला हवा. जमिनीत खोलवर जाणारी मुळं आणि खोड कोवळे लुसलुशीत असावेत. जमिनीत गाडल्यानंतर ते झपाट्यानं कुजावं. मंडळी, शेतात लागवड करण्यायोग्य हिरवळीचं खत म्हणजे ज्या शेतात हिरवळीचं खत गाडायचं आहे तिथं हिरवळीचं पीक सलग शेतात पेरलं जातं. हे पीक फुलोरा येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत गाडलं जातं किंवा मुख्य पिकांसोबत आंतरपीक म्हणून याची वाढ करून ती जमिनीत मिसळली जातात. जसं की बोरू, धेंच्या, शेंगवर्गीय वनस्पती, मूग, चवळी, मटकी, शेवरी, लसूण घास, बरसीम. हिरवळीचं पीक घेऊन पालापाचोळ्यापासून आपण खत तयार करू शकतो. या पद्धतीत वनस्पतीच्या हिरव्या फांद्या आणि पानं लुसलुशीत कोवळी असतात. अशा झाडांची लागवड बांधावर करून किंवा परिसरातल्या जंगलातून फांद्या पानं गोळा करून शेतात नांगरणीवेळी गाडली जातात. मंडळी, हिरवळीच्या खतांमधल्या सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतल्या सूक्ष्म जीवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, त्यांची कार्यशक्ती जोमानं वाढते. जमिनीतली पोषक द्रव्यं रासायनिक क्रियेनं विरघळून पिकांना योग्य परिस्थितीत मिळतात. लवकर कुजणारी हिरवळीची खतं वापरल्यामुळं एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदाचं प्रमाण आणि ॲझोटोबॅक्टर जीवाणूंचं प्रमाण वाढतं. जमिनीत टिकून राहणाऱ्या कणांचं प्रमाण वाढतं. जमिनीची जलधारण क्षमता वाढते. पावसामुळं होणाऱ्या जमिनीची धूपसुद्धा कमी होते. सेंद्रिय पदार्थांमुळं जमिनीतून पाण्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळं पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. द्विदल वर्गातली हिरवळीची पिकं ही हवेतला नत्र शोषून घेतात. हे नत्र जमिनीत साठतं आणि ते पुढच्या पिकांना उपलब्ध होतं.
1: कृषी वार्ता

0: या कार्यक्रमात आत्ताच आपण जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिकं फायदेशीर याविषयीची माहिती ऐकली. हा होता या माहितीचा पहिला भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.

श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 आयुर्वेद, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि सकाळी 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ट्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधी नंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे

त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे ओपीडीतूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅपस्मिअर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा HPV त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्विक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो HPV 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा HPV असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो.

0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:15 झाली आहेत.
2: परिसर.
0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान, भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते. ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबू मिरची किंवा हिरवी

0: तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल। यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो। बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात। योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल। आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील। वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे, अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही। तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये। आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते। हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल। आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत। त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे। आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले। पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू।
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती।

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
3: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय।
2: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट,
3: दातासाठी एक नंबर।
4: माधव मिशन देवल क्लब तळमजला।
5: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। श्रोते, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष।

अभिनय सम्राट दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर यांचा जन्मदिन. चित्रपट अभिनेते विष्णुपंत जोग यांचा स्मृतिदिन. अभिनेत्री रत्नमाला यांचा जन्मदिन आहे. निर्माते दिग्दर्शक अनुभव सिन्हा, त्याचबरोबर ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांचे आज वाढदिवस आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायक अमरीश पुरी यांचा जन्मदिन. संगीतकार पियानो वादक विताज भलसारा म्हणजेच व्ही बल

अक्षरकार कमल शेंडगे यांचा जन्मदिन. पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचा जन्मदिन.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे हे कार्यक्रम एफएम बँड 102.60 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती 7 वाजलेत. ऐकूया ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये प्राध्यापक डॉक्टर एकनाथ आळवेकर यांचा वैचारिक बंध सिंहावलोकन.

जीवनाच्या वाटचालीत सिंहावलोकन केलं तरच पुढची वाटचाल फलदायी आणि निर्धोकपणाची होऊ शकते असं वाटतं. सिंहावलोकन म्हणजे पाठीमागे वळून पाहणं असा सामान्य अर्थ आहे. सिंह पुढे चालताना मध्येच थांबून मागे वळून पाहतो, यावरून सिंहावलोकन हा शब्द रूढ झाला. केवळ सिंहाचाच विचार केला तर सिंह आपलं लक्ष गाठण्यासाठी पुढे चालत असतो. कधी कधी उपाशीपोटी त्याची धावपळ चाललेली असते. चालताना पळताना त्याला दम लागतो, तो थोडा वेळ थांबतो, थांबल्यानंतर मागे वळून पाहतो. खरे तर पाठीमागे वळून पाहताना सिंहाला सुद्धा भीती वाटते. शिकारीसाठी बाहेर पडलेल्या त्या जंगलच्या राजाला आपलीच शिकार होईल का याची भीती असू शकते. तसेच आपले लक्ष गाठताना आतापर्यंत झालेली वाटचाल कुठपर्यंत झाली, अजून ध्येय गाठण्यासाठी किती पल्ला गाठायचा आहे याचा अंदाज घेण्यासाठी आणि थोडीशी विश्रांती मिळावी या हेतूने सिंह मागे वळून पाहत असावा. सिंहावलोकन हा शब्द मानवी जीवन व्यवहारामध्ये वापरला जातो. जन्माला आल्यापासून मनुष्य सातत्यानं कुठल्या ना कुठल्या ध्येयानं पछाडलेला असतो. ते ध्येय त्याला संपूर्ण आयुष्यात गाठायचं असतं. केवळ एकच ध्येय असेल असं नाही, अनेकांच्या अनेक आकांक्षा स्वप्न इच्छा असतात. त्यांना त्या एका आयुष्यात पूर्ण करायच्या असतात. मानवाच्या इच्छा आकांक्षांना मर्यादा नसतात, सातत्यानं त्या वाढतच असतात. त्या पूर्ण करण्यासाठी मानव सतत धावत पळत असतो. कधीकधी त्याची ही धावपळ ऊर फुटेपर्यंत अशी असते. खरं तर माणसानं आपल्या इच्छा आकांक्षासंबंधी काही मर्यादा घालून घ्याव्यात. इच्छा असल्या तरी त्या सृष्टीच्या व्यवहाराशी सुसंगत असाव्यात. इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानं मानवाची प्रगती होते, तो सुखी होतो. भौतिक सुखाच्या हव्यासापोटी माणूस सतत धडपडत असतो. पण एवढं ध्यानात ठेवायला हवं की आपल्या हालाकीच्या दयनीय परिस्थितीतून प्रगतीच्या अवस्थेपर्यंत पोहोचताना कधीतरी त्याने मागे वळून पाहायला हवं, म्हणजेच सिंहावलोकन करायला हवं. सिंहावलोकन केल्यानं आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना, स्वप्नांचा पाठलाग करताना, कोणकोणत्या अडचणींचा सामना करीत पुढे आलो आहोत, आपल्याला कोणी कोणी मदत केली, त्यामध्ये आई वडिलांसोबतच नात्यातल्या इतर व्यक्ती, मित्र, हितचिंतक या सर्वांबद्दल कृतज्ञता असायला हवी. म्हणून सिंहावलोकन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो क्षण असतो असे म्हणायला काही हरकत नाही. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर. ध्येयाचा पाठलाग करताना अनंत अडीअडचणी येत असतात. सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो. काट्याकोट्यांच्या वळणांच्या चढउताराच्या त्या मार्गावर क्षणभर विश्रांती घेणं गरजेचं असतं आणि त्याचेच

0: सिंहावलोकन आहे. सिंहावलोकनामध्ये सजगता असते, न कळत तो कृतज्ञतेचा भाग असतो. पण काही वेळा आपण जवळून अनुभवत असतो, पाहत असतो, ध्येयाच्या प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करीत असताना अनेक जण कृतज्ञपणे वागताना आढळतात. त्यांना पाठीमागे वळून बघणं कमीपणाचं वाटतं, त्यातून त्यांच्या अहंकाराचं दर्शन घडतं. अत्यंत गरीब हलाकीच्या परिस्थितीतून अनेकांच्या दृश्य अदृश्य पाठबळावर पुढे आलेल्या त्या व्यक्तींना या सर्व गोष्टींचा सोयीस्करपणे विसर पडलेला असतो. अहंकारानं पचडलेली ही माणसं सगळ्यांपासून अलिप्त राहून केवळ स्वतःची प्रगती आणि स्वतःचं कुटुंब असा स्वार्थी विचार करीत असतात. पण हे त्यांचं कृतज्ञपणाचं वागणं कधीतरी त्यांना अडचणीत आणू शकतं. एखाद्या संकट काळात अशी माणसं एकाकी पडण्याची भीती असते. या भीतीची जाणीव त्यांना असायला हवी म्हणून सिंहावलोकन केलं पाहिजे असं वाटतं. सिंहावलोकनामध्ये केवळ स्वतःच्या सुरक्षेचा स्वार्थी विचार असत नाही, तर आपल्या पाठीमागून येणाऱ्यांची सोबत्यांची काळजी घेणं हाही त्या पाठीमागे उद्देश असतो, एवढं मात्र खरं.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये प्राध्यापक डॉक्टर एकनाथ आळवेकर यांचा वैचारिक बंध आत्ताच आपण ऐकलात, सिंहावलोकन. सादर करते होते

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याज दर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका मीनाक्षी जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले. पशुधनामधील लसीकरणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02-231-265-2624. तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, पर्यावरणीय दृष्ट्या वटपौर्णिमेचं महत्व याविषयी बोलूया. येत्या शनिवारी म्हणजेच 27 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या आमच्या फोन कार्यक्रमात. त्यासाठी आमचा फोन नंबर 02-231-265-2624 02-231-265-2624. आकाशवाणीचं हे कोल्हापूर.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहित असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळ.

कर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलताना केलं. भारतासह जगभरात काल 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं पंतप्रधान म्हणाले.
2: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं.

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमध्येही योग दिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी मागलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: असा विचार आम्ही केला नाही, कारण आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक, आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफी हा काही परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
0: कमी पाऊसमान ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथल्या दि नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 118व्या स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता, सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2026ची पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10

हजारांहून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लाल रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3,00,000 रुपये आणि सहकारी सदस्याला 1,50,000 रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तास विदांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FIH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआर ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर.
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: अहो आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
5: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय.
6: हो बाबा पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
5: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचंस की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
6: चूक झाली बाबा. अहो बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
5: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
6: अहो बाबा पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
5: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
4: अरे विजू अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा बरं त्याला आपल्या नातवाची.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. श्रोता अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम 7:35 दिलखुलास, 7:40 आयुर्वेद, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि सकाळी 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम. जरूर ऐका कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरून.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोत्यांनो, आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोत्यांनो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त

0: आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद. तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि

0: पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा. खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होतीये, पण तरी सुद्धा सुख मात्र काही कोणाला सापडत नाहीये. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आलेला माणूस अन्नायचे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
0: बरोबर.
1: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
0: आणि म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कुणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योग सारखा पर्याय खूप चांगला आहे.
1: सुचेता, हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं. जन नाही का म्हणतात, म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात, पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातार झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला, माझ्यासाठी तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे नेमकं काय?
1: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राइम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इव्हन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थ वृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल माणसाचं, वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धापकाळ जो आहे निरोगी.

0: जाण्यासाठी आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धापकाळ आपला चांगला जाईल असं म्हणतात. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आणि आत्ता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे.
1: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे असं काही करायचं नाहीये. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे है की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो, किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण एक्सेप्ट करत असू ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटणे बघावीत राहणार नाही की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला तर परीक्षा द्यायची आहे वगैरे, असं काहीच नाहीये. आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना माहितीये, मी पण असं ऐकलंय ते योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं.
0: अच्छा,
1: नाही का? म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या, ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला
0: तरुण पिढीला असं वाटतं की ते म्हाताऱ्या लोकांचं
1: ते माझं काम नाही. पण असं नाहीये, लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाहीये. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता. म्हणजे असं काही आवश्यकता नाही, त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात.
0: अच्छा, पण डॉक्टर मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
1: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे. हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, याच्यामध्ये खूपच व्हरायटी. म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे ही सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा.
0: अच्छा,
1: त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आत्ताच जेवण केलं आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच व्हावं एखाद्या मनाने धरलं असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटंसं आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
0: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
1: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक

0: वातावरण असतं त्या वेळेत आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काय करत नाही. पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
1: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

0: 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आपल्याकडे असं म्हणलं जातं की प्रोटीन हे आहारात असलंच पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे, आणि भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा किंवा एक्सेस प्रोटीन हे वेगळ्या स्वरूपामध्ये खा असं सांगितलं जातं. पण जे एक्सेस प्रोटीन खातात त्यांची किडनी खराब होते, किडनी फेल होते. मग नेमकं या सगळ्यावरती उपाय काय आहे, यामागचं तथ्य काय आहे की प्रोटीन खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, कोणी किती प्रमाणात खायचं?
3: जर का तुम्ही 90s जर का बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत होतं. मग आता हार्ट अटॅक कशाने येतात तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतात. मग हे ब्लॉक कशामुळे होतात तर चरबीमुळे होतात. मग त्यावेळेला बाबा फॅट्स खाल्लं तर प्रॉब्लेम, बरोबर ना, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅकचं मेजर. मग त्यामुळे त्यांनी डायटरी गाईडलाईन्स काढल्या. मग डायटरी गाईडलाईन्स मध्ये त्यांनी ट्रँगल दिला. मग त्याच्यामध्ये काय की जास्ती कार्बोहायड्रेट खा, त्याच्यापेक्षा कमी प्रोटीन खा आणि फॅट्स एकदम कमी खा, बरोबर ना. नंतर नंतर तर तो कन्सेप्ट एवढा म्हणजे टोकाच्या लेवलला गेला की डायरेक्टली नो फॅट म्हणजे नो ऑइल, बरोबर ना, झिरो ऑइल म्हणजे ऑइलच घ्यायचं नाही, बरोबर की नाही, म्हणजे जसं काही फॅट्स खायचंच नाही. म्हणजे इव्हन एवढा तो गेला की बाबा शेंगदाण्यांमध्ये तेल आहे किंवा ड्रायफ्रुट्स मध्ये तेल बी आहे त्या, मग तेही खायचं नाही, तेही वाईट आहे. आणि मग त्याच्यातून म्हणजे लोकांना जर का तेलच मिळालं नाही शरीराला तर मग तुमच्या जॉईंट्सला बंगन मिळणार कुठून आहे. मग त्यामुळे जॉईंट्स पेन, आर्थरायटिस आणि एक्सेस कार्ब खाऊन डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं. आणि मग नंतर लक्षात आलं अरे की कार्बोहायड्रेटमुळे काय व्हायला लागलं, डायबिटीस वाढायला लागलाय. आणखीन नवीन रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतच नाही किंवा ट्रायग्लिसराइड वाढतच नाही. चरबीचा आणि त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये. बेसिकली होते कशामुळे मग चरबी वाढते तर ती कार्बोहायड्रेटमुळे वाढते. म्हणजे शरीर काय करतं, एक्स्ट्रा साखर तुमची ग्लायकोजन मध्ये वगैरे स्टोअर करतं, पण त्याचंही एक प्रमाण आहे. त्याच्या पुढे गेलं तर शरीराला ते मॅनेज होत नाही, मग ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज कॉल्ड ट्रायग्लिसराइड. आणि मग तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेज होतात ते कार्बोहायड्रेट मध्ये होतात. आणि त्यामुळे आता त्यांनी जानेवारीमध्ये जे काही नवीन गाईडलाईन्स आणल्या त्यामध्ये त्यांनी तो ट्रँगल डायरेक्ट उलटा करून टाकला. म्हणजे असंही नाही की काही थोडेफार चेंजेस, डायरेक्ट उलटाच करून टाकला. म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्ही काय खा, फॅट्स खा, बरोबर की नाही, त्याच्यानंतर प्रोटीन खा आणि त्याच्यानंतर काय खा, कार्बोहायड्रेट एकदम थोडे खा. आणि इव्हन हळूहळू तर नो कार्ब डाएट वर सुद्धा प्रकरण आलेलं आहे. तर त्यामुळे कसं आहे त्यांना की एखादा प्रॉब्लेम बघायचा, त्या दृष्टिकोनातून ते डाएट ऍडजस्ट करायचं, बरोबर ना. आणि मग जेव्हा ते मॅक्झिमम लोक वापरायला लागतील त्यातून नवीन आजार क्रिएट होत आहेत, तर त्यामुळे ह्या फॅडकडे जाण्यापेक्षा या सगळ्या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे जर का तुम्ही नीट ऐकलं तरच त्यातून आरोग्याची निर्मिती होईल, अन्यथा मुश्किल आहे.
2: अगदी.
3: इव्हन आता तर नवीन असं आलेलं आहे की जसं तुम्ही प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर सगळ्यांनाच प्रोटीन चालतंय असं नाही. म्हणजे काही जणांना प्रोटीन चालतं, काही

0: मात्र किडनी फेल होते. मग हे असं का होतंय? प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे प्रत्येकाचं. म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर मायक्रोबायोम टेस्ट करायचे. पोटातले जे तुमचे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला काय पचवायला तयार आहे हे बघायचं आणि त्याप्रमाणे डाएट तयार करायचं. किंवा तुमचं जेनेटिक टेस्टिंग करायचं की तुमचं शरीर काय ऍक्सेप्ट करतंय, कार्बोहायड्रेट ऍक्सेप्ट करतंय, फॅट्स ऍक्सेप्ट करतंय का प्रोटीन ऍक्सेप्ट करतंय हे बघायचं आणि त्यानुसार डाएट द्यायचं. असं नवीन म्हणजे रिसर्च अजून तो म्हणजे एवढ्या फुल्ली लेवलला आला नाही पण याच्यावर चालू आहे. म्हणजे बेसिकली काही बेसिक गोष्टी त्यामधल्या आलेल्या आहेत. म्हणजे मग परत तुम्ही कुठे येत आहे? आयुर्वेदाकडेच येत आहे की नाही? आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे? व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे एकाला जे डाएट चालेल ते दुसऱ्याला चालणार नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की सध्याचे प्रॉब्लेम काय त्यानुसार ते डाएट मेंटेन केलं जातं. त्याला काही नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन लक्षात येतात आणि आता ते जेनेटिक टेस्टिंग आणि हे ते जेव्हा होईल ते होईल. पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार त्यांची प्रकृती बघितली जाते आणि त्या प्रकृतीनुसार त्या माणसाने काय आहार घ्यायला पाहिजे हे प्रॉपर वेनी ठरवलं जातं. आणि त्या वेनीच जर का घेतलं तर तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. आणि तुमचे असलेले आजार, मग भले तुम्हाला डायबिटीस असेल किंवा म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक वेनी जर का त्याच्यावर काम केलं तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतील. अन्यथा नको त्या डाएटच्या म्हणजे म्हणतो ना फॉलोअप करायला जाऊन म्हणजे ऑर्गन फेल्युअर कडे जाणाऱ्या केसेस फार वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम. 7:45 होतात. आणखी एक प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व.
6: आयुर्विश्व हेल्थ केअर,
7: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
8: श्रोत्यांनो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार सर.
9: नमस्कार.
8: सर, वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांवरती नाडी परीक्षा कशी काम करते याबद्दल तुम्ही सांगताय. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे विविध प्रकारच्या सांध्यांच्या दुखण्यावरती नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल सांगा.
9: हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, कारण पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर अगदी पूर्वी आपण वृद्धावस्थेतील लोकांना बघायचो सांधेदुखीच्या संदर्भात, पण अलीकडे अगदी तरुण वर्गाला सुद्धा सांधेदुखीचे त्रास होत आहेत, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी विशेषतः जास्ती प्रमाणात आहे. पण त्याचबरोबर सर्वांगाला सूज येणं, सर्व सांधे दुखणं, सकाळी उठल्यानंतर सांधे आवडणं या प्रकारची लक्षणं घेऊन सुद्धा अनेक रुग्ण येत असतात आणि अगदी कमी वयातील व्यक्ती. त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण थोडं जास्ती आहे. आफ्टर डिलिव्हरी बऱ्याचदा सांधेदुखीचे त्रास वाढलेले दिसून येतात. याच्यात पर्टिक्युलरली एक बघितलं जातं की हे लोक काय करतात, तर बऱ्याचदा सांधेदुखीसाठी दुखणं वेदनाशामक औषधांचा विचार जास्ती करून केला होतो, ज्याने लक्षणं फक्त कमी होतात पण आजार जात नाही. या ठिकाणी आपण आजार कसा बरा करता येईल या संदर्भात विचार करतो, ज्याच्यामध्ये नाडी परीक्षा ही अत्यंत दिशादर्शक ठरते की कोणत्या कारणास्तव सांधेदुखी उत्पन्न होते. म्हणजे सांधेदुखी या विषयाचा जो विचार करताना, काही पेशंट असे असतात ज्यांच्यामध्ये अस्थिधातू क्षय झालेला असतो, हाडांची झीज झालेली असते, आणि काही व्यक्ती असे असतात की ज्यांच्यामध्ये पचनातले बदल घडलेले असतात आणि त्यामुळे सांध्यांना सूज आणि दुखणं असं उत्पन्न झालेलं असतं.
8: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448 844 9962 8448 844 9962 8448 844 9260 आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
10: सर, तुम्ही सांगताय सांधेदुखीच्या आजाराबद्दल, म्हणजे विविध कारणानं विविध ठिकाणी

0: कांदे दुखत असतात. बरोबर.
1: बेसिकली याच्यात काय होतं मॅडम की नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजली जाते. म्हणजे काही व्यक्तींमध्ये मी मगाशी म्हणल्याप्रमाणे धातुक्षय झालेला असतो आणि काही व्यक्तींमध्ये अपतर्पणजन्य आणि संतर्पणजन्य असे दोन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये पचनातल्या बदलांमुळे आणि शरीरात सामावस्था निर्माण झाल्यामुळे सांधेदुखी उत्पन्न झालेली असते. त्याच्याबरोबर सांध्यांना सूज आणि अवघडणे अशा प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात. तर याचं संपूर्ण निदान हे फक्त नाडी परीक्षेद्वारे करता येतं की अमुक अमुक व्यक्तीमध्ये हाडांची जीत झाली आहे किंवा शरीरातील बिघाडांमुळे त्याचं लक्षण उत्पन्न झाली आहेत ज्याला आपण अमवात म्हणतो. हे पर्टिक्युलरली संपूर्ण निदान हे नाडी परीक्षेवरच करता येतं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते. कारण आयुर्वेदामध्ये असंख्य औषधे आहेत जी सांधेदुखीवर उपयोगी पडू शकतात पण प्रत्येकाला प्रत्येकच औषध अगदी आपण प्रयोग करतो त्याप्रमाणे देऊन चालत नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातील दोषस्थिती म्हणजे सांधेदुखी मागील मूळ कारण समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट जर केली तर डेफिनेटली कोणत्याही वेदनाशामक औषध न घेता किंवा वेळप्रसंगी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता न ठेवता आपण औषधांनी त्यांना बरं करू शकतो. त्यांच्या सांधेदुखी संपूर्ण बऱ्या करू शकतो.
0: अच्छा श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-449-260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
2: वेळ झाली इथं थांबण्याची. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. प्रसारित करतो आहोत भावगीत. कार्यक्रमात सुरुवातीला चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना ऐकूया. गायक कलाकार अवधूत गुप्ते.

अवधूत गुप्त यांच्या आवाजामध्ये चंद्रशेखर सानेकर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. आणखी एक भावगीत आपण ऐकणार आहोत, बेला शेंडे यांच्या आवाजात संदीप खरे यांची गीतरचना, संगीतकार सलील कुलकर्णी.

श्रोत्याहो, या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे. ठीक 8 समाचार प्रभाती बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

श्रोते हो, शाहू महाराज भवन इथं राजर्षी शाहू व्याख्यानमाला सुरू आहे. यांतर्गत काल डॉक्टर सदानंद मोरे यांचं व्याख्यान झालं. आज संध्याकाळी 6 वाजता महात्मा फुले यांच्या विचारांचं महत्व याविषयी डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांचं व्याख्यान होणार आहे.

करण्यात आली. विविध स्वयंसेवी संघटना त्याचबरोबर महापालिका आणि तरुण मंडळांनी स्वेच्छेनं या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. आपलं घर, आपला परिसर, त्याचबरोबर आपलं गाव, आपलं शहर आणि या शहरातल्या सगळ्या सार्वजनिक ठिकाणांना व्यवस्थित ठेवण्याचं काम हे आपल्या सगळ्या नागरिकांचं आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनीच घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळंच अशा ठिकाणी शक्यतो कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. त्याचबरोबर अशा ठिकाणी एखादा कचरा आपल्याला जाणवल्यास त्याचं निर्मूलन होण्यासाठी, तो हटवला जाण्यासाठी, त्यासाठी प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.

नदी नाले पाणवठे हे परिसर स्वच्छ ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारे प्लॅस्टिकचा कचरा, पाण्याच्या बाटल्या, त्याचबरोबर कागदाचे कपटे, रॅपर्स अशा पद्धतीनं या पाणवठ्यावरती कचरा होणार नाही याची खबरदारी आपण सगळ्यांनी मनापासून घेतली पाहिजे.

आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. पर्यावरणीय दृष्ट्या वटपौर्णिमेचं महत्व याविषयी बोलूया. येत्या शनिवारी म्हणजेच 27 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात, तेव्हा जरूर फोन करा, आपला मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणंही सांगा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी 27 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2562-24 0231-2562-24.

संदीप खरे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार आणि गायक सलील कुलकर्णी. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम. श्रोत्यांनो, अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही, त्यामुळं मर्यादित पाणीसाठे आहेत. पाण्याचा वापर हा अतिशय जपून आपण केला पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे, अनावश्यक पाण्याचा अपव्यय होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.

श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले. पशुधनामधील लसीकरणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02-31-265-26-24. तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवनगाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका मीनाक्षी जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 8:30 वाजतात. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 8:30 वाजतात. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योगसाधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बीरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योगसत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योगसत्राचं आयोजन केलं होतं. तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योगसाधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील, विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनू राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन

बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल, तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लीज तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून दोन दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000 अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70 अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ऍट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या FIH नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्या

0: यंदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत, समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍप आकाशवाणीचं हे कोल्हापूर 8:40 झाली आहेत. ऐकूया चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. महाराष्ट्रातील एक थोर संत शिर्डीचे साईबाबा ते सांगतात की श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे. पण श्रद्धा पाहिजे आणि सबुरी पाहिजे म्हणजे काय? श्रद्धा सत्कर्मावर पाहिजे आणि सबुरी सत्कर्माचं फळ मिळण्यासाठी पाहिजे, हा त्याचा खरा अर्थ आहे. पण आज आपण काय म्हणतो? आज श्रद्धा ठेवायची ती कुठल्या तरी बुवावर, कुठल्या तरी बाबावर, कुठल्या तरी महाराजावर, कुठल्या तरी संन्याशावर किंवा कुठल्या तरी फकीरावर ठेवायची, याला आपण श्रद्धा म्हणतो. याला श्रद्धा म्हणत नाही. श्रद्धा सत्कर्मावर पाहिजे आणि सबुरी सत्कर्माच्या फळासाठी पाहिजे. बघा तुम्ही की कुठलीही गोष्ट जी आपण चांगली करतो ती गोष्ट फळायला यायला वेळ लागतो. पण दुष्कर्माचं तसं नाही. दुष्कर्माचं फळ ताबडतोब मिळतं, सत्कर्माचं फळ मिळायला वेळ लागतो. घर बांधायला वेळ लागतो पण घर मोडायला वेळ लागत नाही. तसं सत्कर्माच्या फळाला वेळ लागतो आणि म्हणून सबुरी पाहिजे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की श्रद्धा आणि सबुरी याचा अर्थ श्रद्धा सत्कर्मावर पाहिजे आणि सबुरी सत्कर्माच्या फळासाठी पाहिजे. म्हणून श्रद्धा आणि सबुरी पाहिजे असं

जे साईबाबा सांगतात त्याचा अर्थ हा असा आहे. तुम्ही समजता तसा तो नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून सत्कर्म करायचं का दुष्कर्म करायचं हे तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. लोकांचा असा समज आहे की कर्म आपण करायचं आणि फळ देवानं किंवा दैवानं किंवा तथाकथित नियतीने द्यायचं, परंतु ही त्यांची समजूत चुकीची आहे. जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत या संदर्भात असा आहे की कर्माची फळ देण्याची व्यवस्था निसर्गानं कर्मातच करून ठेवलेली आहे. म्हणून सत्कर्माचं फळ सुख आणि दुष्कर्माचं फळ दुःख हे ठरलेलंच आहे. फळ मिळायला कमी अधिक वेळ लागेल इतकंच. बरं वाईट फळ मिळणं हे निसर्गाच्या नियमांना धरून आहे. फळ कधी मिळावं हे त्या कर्माच्या जातीवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ काही वृक्ष 5 वर्षांनी फळं देतात तर काही वृक्ष 100 वर्षांनी फळं देतात. तसंच कर्मफळाच्या बाबतीत आहे. कर्मफळ मिळण्याचा कमी अधिक अवधी कर्माच्या जातीवर अवलंबून असतो. माणूस कळत नकळत जी चांगली आणि वाईट कर्म करत असतो त्या सर्वांचा हिशोब आपण ठेवला नाही तरी तो सर्व हिशोब अंतर्मनाच्या द्वारे गुप्त रूपानं ठेवण्याची व्यवस्था निसर्गानं करून ठेवलेली आहे. म्हणून या निसर्गाच्या नियमानुसार त्या कर्माची बरी वाईट फळं मिळणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा एखादा माणूस आपलं सुयश हिरावून घेतो याचाच दुसरा अर्थ असा की आपल्याला अपयश मिळतं. ज्या अर्थी अपयश मिळालं त्या अर्थी ते अपयश निसर्ग नियमानुसार पूर्वी केलेल्या चुकांचं फळ असतं. यशाचं कर्तृत्व माणूस स्वतःकडे घेतो त्याप्रमाणे अपयशाचं मातृत्व सुद्धा त्याच्याचकडे जाणं क्रमप्राप्त आहे. शहाणपणाचा अभाव हा मुख्यत्वे करून माणसाच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. याबाबतीत एक विशिष्ट गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की निसर्गानं मानवाला बुद्धी आणि कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. मानवाला बुद्धी आणि कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. बुद्धीचा योग्य वापर न केल्यास दुःखद घटना हातून होण्याची दाट शक्यता असते. म्हणून जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे तो हा की वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. या सिद्धांतानुसार पूर्वी केलेली बरे वाईट कर्म आणि वाट्याला आलेली दुःखद परिस्थिती वगैरे गोष्टींचा कोळसा उगाळत बसण्याऐवजी शहाणपणानं हुशारीनं आणि सावधपणे प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढीत काढीत यशस्वी आणि सुखी जीवनाकडे वाटचाल करणं अधिक हिताचं आणि शहाणपणाचं ठरेल. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी पोट भरण्यासाठी काहीतरी करतच असतो. निसर्गानं माणसाला पोट दिलेलं आहे त्याचा हेतूच असा आहे की माणसानं काम करीत राहणं हा होय. निरनिराळ्या प्रकृतीचे किंवा आवडीचे लोक पोट भरण्यासाठी निरनिराळी कामं करत असतात. सर्व लोक एकाच प्रकारचं काम करतात असं केव्हाच घडत नाही आणि घडणारही नाही. जगन्नाथाचा हा जगाचा रथ जो सुखेनैव चालतो आहे त्याला कारण निरनिराळ्या प्रकृतीचे लोक निरनिराळी कामं करत असतात हे होय. तात्पर्य पोटासाठी कार्य करीत राहणं हा निसर्गाचा त्रिकालाबाधित नियम आहे. या निसर्ग नियमाप्रमाणे काम करण्याचं जे टाळतात किंवा टाळाटाळी करतात त्यांच्या टाळक्यावर निसर्गाचे लत्ता प्रहार बसण्याचीच दाट शक्यता असते. याच्या उलट या निसर्ग नियमाला अनुसरून जे कार्यरत असतात त्यांच्यावर निसर्गाकडून कृपेचा वर्षाव होत राहतो. म्हणून काम करण्यात कसूर न करता जे कसून आणि कौशल्यानं काम करतात ती माणसं खरोखरच भाग्यवान होत. म्हणून जीवनविद्या सर्वांना लव वर्क म्हणजे कर्तव्यावर प्रेम करा असा संदेश आवर्जून देते. पोटासाठी काम करणं हे निसर्ग नियमांप्रमाणे अटळ असल्यामुळं प्रत्येक माणसाला काम हे करावंच लागतं. आणि काम जर करायलाच पाहिजे तर रडत रडत काम करण्यापेक्षा तेच काम हसत हसत करणं हे शहाणपणाचं लक्षण नव्हे काय? प्रत्यक्षात मात्र हा शहाणपणा क्वचितच दिसून येतो.

0: लोक काम करतात ते अत्यंत कंटाळून नावडीनं आणि कपाळाला हजार आठ्या पाडून कंटाळा करून काम करण्यानं कामात चुका तर होतातच, पण कामाचा शीण मात्र प्रमाणाबाहेर वाढतो. याच्या उलट कर्तव्यावर प्रेम करून जे आवडीनं काम करतात त्यांना कामाचा शीण तर होत नाहीच, पण त्यांच्याकडून उत्कृष्ट प्रकारचं काम केलं जातं. कर्तव्यावर मनापासून प्रेम करून आवडीनं काम करणाऱ्या माणसाच्या वाट्याला अपवादात्मक प्रसंग सोडता यश येतच, आणि अशी माणसं जीवनामध्ये यशस्वी होतात. आवडीनं काम करून सुद्धा क्वचित प्रसंगी जरी यश मिळालं नाही तरी आपण उत्तम केलं याचं समाधान माणसाला मिळतंच. या संदर्भात एका इंग्लिश लेखकाचं हे वचन चिंतनीय आहे. तो असं म्हणतो, ए रिवॉर्ड ऑफ ए थिंग वेल डन इज टू हॅव इन डन इट. क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणजे लॉ ऑफ ऍक्शन अँड रिएक्शन या निसर्ग नियमाला अनुसरून ज्या देशातील लोक नावडीनं काम करून कामामध्ये कसूर करतात त्या देशाचा उत्कर्ष घडवून आणणं ब्रह्मदेवालाही शक्य नाही. याच्या उलट ज्या देशातील लोक कर्तव्यावर प्रेम करून आवडीनं काम करतात त्या देशाचा उत्कर्ष अटळ आहे. सर्व लोक विविध क्षेत्रामध्ये काम करत असतात. समाजव्यवस्था उत्कृष्टपणे चालावी यासाठी आणि पोट भरण्यासाठी काम करणं प्रत्येकाला अटळ आहे. काम सर्वच करतात, परंतु रडत रखडत काम करणं किंवा काम करण्यात शक्यतो टाळाटाळ करणं वगैरे अनिष्ट गोष्टी करण्याची प्रवृत्ती काम करणाऱ्या लोकांमध्ये आढळते. त्यामुळे व्यक्तीला अपयश येतं, त्याच्या नोकरीवर दुष्परिणाम होतो, कुटुंब संकटात सापडतं, समाजव्यवस्था बिघडते आणि राष्ट्र अधोगतीला जातं. या सर्व अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी माणसानं त्याच्या वाट्याला आलेलं विधायक काम भ्रष्ट मार्गानं न करता प्रामाणिकपणे कसोशीनं आणि आवडीनं करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं काम करणं म्हणजे परमेश्वराची फार मोठी सेवा असून तीच खरी त्याची उपासना होय. याचं मुख्य कारण असं की माणूस जेव्हा आवडीनं आणि प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा त्याची तर प्रगती होतेच, पण तो करीत असलेलं काम अनेक लोकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित असल्यामुळं तो कुटुंबातील, समाजातील आणि राष्ट्रातील लोकांना कळत नकळत सुखी करत असतो. म्हणून वर्क विथ लव इज वर्शिप ऑफ गॉड असा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी किंवा उद्योगाचे घरी लक्ष्मी वास करी असं आपल्याकडे म्हटलं जातं. याचा भावार्थ समजून घेणं आवश्यक आहे. या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन आगळा आणि वेगळा आहे. काम करीत असताना, उद्योग करत असताना किंवा कोणताही व्यवसाय करत असताना त्या कामातून माणसाला सुखी, समृद्ध आणि यशस्वी जीवन प्राप्त झालं पाहिजे. म्हणून लव वर्क हा जीवनविद्येचा सिद्धांत लक्षात घेण्यासारखा आहे. या संदर्भात श्रोत्यांनी आमच्या तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या ग्रंथाचं वाचन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
1: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
2: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
1: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
2: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
1: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
2: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
1: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
0: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

श्रोतेहो, आज सकाळी 10 वाजता जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं मानसिक ताण आणि योग साधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात. आज सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमात मीनाक्षी जोशी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत

0: आपण ऐकू शकाल. 11 वाजता रामचरित मानस गान, 11:10 गाता रही मेरा दिल. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात गुणसागर गंभीर, पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी सांगता वर्षानिमित्त त्यांच्या शिष्या डॉ वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आज संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीत संवाद या अंतर्गत सकस चाऱ्यासाठी मका बाजरी आणि चवळी लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र 9 वाजलेत प्रसारित करतो आहोत गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. संगीत आहे RD बर्मन यांचं. गायक कलाकार किशोर कुमार. चित्रपट पडोसन.

आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं पडोसन चित्रपटासाठी. गायक कलाकार होते किशोर कुमार. श्रोते हो अवश्य ऐका उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर वरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून गीत बहार हा कार्यक्रम. साहेब या चित्रपटासाठी बप्पी लहरी यांचं संगीत असलेलं अंजान यांचं गीत ऐकूया. गायक कलाकार एस जानकी आणि बप्पी लहरी.

0: साहेब या चित्रपटासाठी एस जानकी आणि बप्पी लहरी यांच्या आवाजामध्ये अंजान यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार बप्पी लहरी.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे
2: माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क राहा.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गीत बहार हा कार्यक्रम. शौकीन चित्रपटातलं गीत ऐकूया.

किशोर कुमार यांनी गायलेलं शौकीन चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार योगेश, संगीतकार होते आर डी बर्मन. आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता कॉलेज गर्ल या चित्रपटासाठी बप्पी लहरी यांचं संगीत असलेलं शिवकुमार सरोज यांचं गीत ऐकूया. गायक कलाकार पुन्हा एकदा किशोर कुमार.

कॉलेज गर्ल या चित्रपटासाठी शिवकुमार सरोज यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं बप्पी लहरी यांनी, गायक कलाकार होते किशोर कुमार.

0: शेतीची माहिती,
1: आरोग्याची काळजी,
0: तल्लीन करणारी
1: अभंगवाणी,
0: विश्वासार्ह बातम्या,
1: मखमली गाणी,
0: रसिकांच्या मनामनात
1: आकाशवाणी।

अपने तहत गीत बहार हा कार्यक्रम कार्यक्रमात आता सनम तेरी कसम या चित्रपटासाठी गुलशन बावरा यांचं गीत ऐकूया. संगीतकार आर डी बर्मन, गायक कलाकार किशोर कुमार.

सनम तेरी कसम या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजात गुलशन रावरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन. आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी सागर चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आर डी बर्मन, गायक कलाकार एस पी बालसुब्रमण्यम.

0: एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजामध्ये आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं सागर चित्रपटासाठी. याबरोबर गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍपवर. 9:30 वाजलेत. ऐकूया उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम.

0: 10 वाजलेत. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं मानसिक ताण आणि योग साधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया.
1: सध्याचा एक महत्वाचा विषय तो म्हणजे ताण, तर त्याच्यासाठी कुठला योग करावेत?
2: योगातला हा जो अभ्यास आहे म्हणजे प्रामुख्याने ओंकार जप, अनुलोम विलोम, प्राणायाम, भ्रामरी याचा अभ्यास जो आहे तो ताण कमी करण्यासाठी निश्चितच उपयोगाचा आहे. आणि आसनांचा अभ्यास मानसिक स्तरावर केला तर ताण कमी होतात. मानसिक स्तरावर म्हणजे काय की शेवटी ताण आलेला आहे तो ताण आसनामध्ये मी मनानं कमी केलाय. मग जसं मी शरीरावरचा ताण मनानं कमी करू शकतो तसं हळूहळू आपल्याला सवय होती की मनावरचा ताण सुद्धा हळूहळू आपला आपल्याला कमी करता येतो. आणि हा थोडासा अभ्यास आहे. आता याच्यासाठी प्रत्येकाला वेळ काढावा लागेल. वयाच्या वयोगटाप्रमाणे समस्या वेगळ्या आहेत,
1: बरोबर,
2: पण ताण मानसिक ताणाला मात्र सगळ्यांना समोर जावं लागतं. मग या सगळ्यामध्ये मला विवेकानंदांचं एक वाक्य या ठिकाणी आठवतं की त्यांनी असं म्हणलं की भारतातल्या सर्व घरांच्या मध्ये संध्याकाळच्या वेळेला उपासना शिकवली जाती. उपासना, मनसंयम आणि प्राणायाम हा शिकवला जातो आणि त्यामुळं आम्ही या ताणाला सहज सामोरे जाऊ शकतो. हे विवेकानंद आणि मनाची एकाग्रता त्यातून साध्य होती त्याच्यावर विवेकानंदांनी विवेचन केलेलं होतं. आता मला असं वाटतं की आज आपल्या कुटुंबामध्ये विवेकानंदांच्या काळामध्ये त्यांनी आत्मविश्वासानं सांगितलं की या भारतामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये हे शिकवलं जातं, म्हणजे त्यांना त्यावेळेला किती खात्री होती. आज आपल्या कुटुंबामध्ये आम्ही काही वेळ कुटुंबातले सगळे एकत्र येऊन काही उपासना, मनसंयम, प्राणायाम याचा अभ्यास करतो का? आणि हा योगाशी संबंधित विषय आहे. म्हणजे उपासना हा सुद्धा जो आहे, ओंकार जप हे शेवटी काय आहे? उपासना आहे. तसं ही उपासना आम्ही एकत्र येऊन करतो का? परस्परांना समजावून घेतो का? परस्परांच्या मधला संवाद वाढतोय का? तर हे वाढण्यासाठी अंतःकरणाची शुद्धता निर्माण होऊन अंतःकरण तयार व्हायला पाहिजे आणि हे अंतःकरण तयार करण्याची प्रक्रिया योगातल्या या सगळ्या प्रक्रियांच्यामुळे होत असते. आणि ते केवळ एका कुठल्या तरी गोष्टीचा अभ्यास करून होणार नाही, पण दिवसभरातली जी जीवनशैली आहे, म्हणजे एका तासाचा योगाभ्यास आणि 23 तासातला माझा व्यवहार हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे छोटी छोटी गोष्ट असते. म्हणजे आता समजा आपल्याला माझ्या मुलानं 90% मार्क मिळवावे असं मला वाटतं, त्याचं आतापर्यंत करिअर तसं असतं, आणि ज्या वेळेला रिझल्ट लागतो त्यावेळेला 1-2% कमी पडलेले असतात, 3% कमी पडलेले असतात, आपण अपसेट होतो आणि तो मुलगाही अपसेट होतो. खरं एक या सगळ्या याच्यामध्ये आपण अभ्यास केला, आपण परीक्षा दिली, आपल्याला त्याचे काही जे मिळायचे ते
1: मिळाले,
2: मार्क्स मिळाले, गुण मिळाले, म्हणजे फळ मिळालं. आता हे मिळाल्यानंतर जे मिळाले ते स्वीकारणं, याला आत्ताच्या मी इंडस्ट्रियल ट्रेनिंग ज्या वेळेला घेतो त्यावेळेला ओके ऍटिट्यूड याला म्हणतात. हा जो ओके ऍटिट्यूड आहे, हा ओके ऍटिट्यूड डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. तर तिथे कुठेतरी कमतरता आहे असं लक्षात येतं आणि हा योगाच्या अभ्यासानं निर्माण होतो.
1: एका क्षणाला अशी परिस्थिती येते की प्रचंड स्ट्रेस असतो, तर त्या क्षणाला तरुण पिढीनं म्हणा किंवा कुणीही, त्या क्षणापुरता आपण आपलं मन स्थिर करण्यासाठी

0: काय करू शकतो?
1: अगदी, म्हणजे अलीकडच्याच घडलेल्या काही घटना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात, त्याचा आपण पेपरमध्ये वाचतो की मुलगा गेला आणि तो परत आलाच नाही, आत्महत्यांचं प्रमाण वाढणं, हा सगळा जो प्रश्न आहे, म्हणजे ज्या वेळेला आपल्या टोकाच्या भावना निर्माण होतात त्यावेळेला आपण शांत बसावं, डोळे मिटावेत आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्यावं. श्वसन ध्यान ही अत्यंत उपयुक्त अशी प्रक्रिया आहे.
0: बर,
1: म्हणजे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की रमण महर्षीने याला प्राणवीक्षण असं म्हटलंय आणि त्यालाच प्राणायाम म्हटलंय.
0: बर,
1: म्हणजे प्राणायाम याचा अर्थ काय तर कुंभक, प्राणशक्तीवरचं नियंत्रण. मग नुसतं श्वासाकडे लक्ष देत जरी तुम्ही बसला तरी सुद्धा श्वसनाची गती हळूहळू कमी होती.
0: बर,
1: म्हणजे जसं वर्गामध्ये शाळेत लहान मुलं आहेत, पाचवी सहावी सातवीची, आणि ती दंगा करतायत, एक तिवल्या बोल्या चालू आहेत, एकमेकाशी दंगा करतायत. शिक्षक वर्गात आले आणि नुसतं त्यांनी एक नजर टाकली की सगळे काय होतात, शांत होतात. तसा आपला श्वास आहे, आपल्या वृत्ती आहेत.
0: बर,
1: त्या श्वासाकडे श्वासाची गती सुरू असते त्याच्या त्याच्या पद्धतीनं, तर श्वासाकडे तुम्ही फक्त लक्ष द्या, हळूहळू श्वासाची गती कमी होती. हा प्रयोग करून बघण्यासारखा आहे. आणि मी अनेक आमचे डिप्लोमा इन योग टीचिंगला जे योग शिक्षक आलेले असतात त्यांना सुद्धा मी सुचवतो की तुम्ही बाकी सगळा अभ्यास करता ठीक आहे, पण 15 मिनिटं 10 मिनिटं 20 मिनिटं खुर्चीवर बसून, म्हणजे पद्मासन, सुखासन, म्हणजे कुठलंही आसन राहू दे, तुम्ही साधं खुर्चीवर बसून डोळे मिटून फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष देत बसा. आपल्याला 10 मिनिटं सुद्धा एका तासाची वाटा लागतात. हे श्वसन ध्यान उपयुक्त आहे. दुसरं दीर्घ श्वसन याच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि जप, मग ओंकाराचा जप करा, तुम्ही तुमची इष्टदेवता कुठली असेल त्याचा जप करा, म्हणजे तेवढ्या वेळापुरतं तुम्ही त्या सगळ्या परिस्थितीपासून तुम्हाला स्वतःला विड्रॉ करू शकता. हे खूप महत्वाचं आहे आजच्या ह्याच्यात.
2: जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं मानसिक ताण आणि योग साधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
3: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
4: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
3: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
4: दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.

0: बुद्धू
1: नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
0: हा बुद्धू,
1: काय अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
0: तुला कळलं ना, रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. 10:30 वाजता आपण ऐकणार आहात माझे जीवन गाणे हा कार्यक्रम. 11 वाजता रामचरित मानस गान. आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारित करतो आहोत स्नेहांकित.

स्नेहांकित या कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनापासून स्वागत. आपली दाद ही नेहमीच आमच्यासाठी महत्वाची असते. आपल्या हे निश्चितच नवीन नवीन कार्यक्रमांसाठी प्रेरणा देणारे असतात. त्याचबरोबर प्रत्येक वेळेला एक चैतन्य सादरकर्त्याच्या मनामध्ये कलाकाराच्या मनामध्ये जागृत करत असतात की ज्याच्या ऊर्जेमुळं अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम आपल्यासमोर सादर होतात. आपल्याला आवडतील असे कार्यक्रम या केंद्रावरून नेहमी सादर होत असतात आणि या कार्यक्रमांची पोस्ट पावती या स्नेहांकितच्या पत्रांच्या माध्यमातून आपण लिहून पाठवतात जी आमच्यापर्यंत पोहोचते आणि या पत्रांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही पोच देत असतो. कार्यक्रमातलं पहिलं पत्र आहे शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला स्वप्नील कोंडीराम परीट, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मुक्काम पोस्ट मौजे सांगाव तालुका कागल इथून या श्रोत्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 16 जून रोजी जो गीत बहार कार्यक्रम सादर झाला तो आवडल्याचं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. ज्येष्ठ गायक हेमंत कुमार यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमात प्रसारित झालेली गाणी अतिशय आवडल्याचं या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. पुन्हा पुन्हा ऐकावीत अशी जुनो ते सोनं असणारी गाणी या कार्यक्रमातून प्रसारित झाली. प्रसारणाबद्दल

पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मैत्री श्रोता संघाच्या सदस्यांनी, सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अश्विनी विक्रम तानवडे, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, त्याचबरोबर अनिता राहुल भांबिष्टे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर इथून या सर्व श्रोत्यांनी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे. 15 जून रोजी सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमात अंजली साठे यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित झाली होती. ही मुलाखत खूपच आवडल्याचं या श्रोत्यांनी कळवलंय. मुलाखतीसाठी आलेल्या अंजलीताईंचं बालपण, त्याचबरोबर त्यांचं करिअर आणि त्यांच्या जीवनातील अनेक चढउतार या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला समजले आणि अतिशय उद्बोधक असा हा कार्यक्रम होता असं या अभिप्रायाच्या माध्यमातून मैत्री श्रोता संघाच्या सदस्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे.

पुढचं पत्र आहे, सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर, त्याचबरोबर सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळेबेरे यांनी पाठवलेलं. या श्रोत्यांनी असं म्हटलंय, बुधवारी 17 जून रोजी समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक कार्यक्रम प्रसारित झाला होता, तो कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात मंगेश पाडगावकर आणि अरुणा ढेरे यांचं काव्य वाचन सादर झालेलं होतं, ते अतिशय आवडलं. आणि खऱ्या अर्थानं गाणी ही कवितेतून जन्म घेत असतात, त्यामुळं हा कार्यक्रम खूपच आवडल्याचं आणि त्यामुळं समाधान वाटल्याचं या श्रोत्यांनी या पत्राच्या माध्यमातून आपल्याला लिहून कळवलेलं आहे.

श्रोतो डिजिटल माध्यमातून सुद्धा काही अभिप्राय आपल्यापर्यंत येत असतात. याच माध्यमातून आमच्या कार्यक्रमाविषयी आलेले अभिप्राय आता ऐकूया. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित झालेली ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका अंजली साठे यांची मुलाखत खूपच भावली. अतिशय प्रेरणादायी अशी ही मुलाखत असल्याचं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे. योगिनी भोसले कोल्हापूरहून आपली प्रतिक्रिया पाठवतात. खऱ्या अर्थानं एका शिक्षिकेचा एका मुख्याध्यापिकेचा जीवन प्रवास या कार्यक्रमातून समोर आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ऐश्वर्या बेहरे यांनी ही मुलाखत घेतल्याचं त्यांनी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितलेलं आहे. ही अतिशय सुंदर मुलाखत त्यांनी घेतली त्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केलेत. हीच मुलाखत आवडल्याचा आणखी एक अभिप्राय आपल्याकडे आलेला आहे. तो आहे यूपी भोसले, सुनंदा पाटील, जयश्री दानवे, स्नेहा देसाई आणि पी आर पाटील या सर्व श्रोत्यांचा.

आंतरराष्ट्रीय योग दिन आणि संगीत दिनाच्या निमित्तानं 21 जूनला काल प्रसारित झालेला गप्पा गाणी कार्यक्रम आवडल्याचं आपल्याला कळवलंय संतोष खडसे आणि खडसे परिवारानं.

यवतमाळचे हे श्रोते आहेत. अतिशय ज्ञानवर्धक आणि मनोरंजक असा कार्यक्रम होता. निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी योग आणि संगीताची सांगड कशी घालता येईल या विषयावरती श्रोत्यांनी व्यक्त केलेले विचार अतिशय अनुकरणीय आहेत. त्याचबरोबर या माध्यमातून योग आणि संगीताचं महत्व समजलं असंही या अभिप्रायातून त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.

युवावाणी कार्यक्रमामध्ये डॉक्टर गणपती कमळकर यांची मुलाखत आपण प्रसारित केली होती. डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आवडल्याचा एक अभिप्राय आपल्याकडे आलेला आहे. गडहिंग्लज इथून या श्रोत्यांनी, मधुकर जांभळे या श्रोत्यांनी हा अभिप्राय लिहून पाठवलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं केशव सुतांची तुतारी ही कविता मला आठवली आणि खऱ्या अर्थानं नवनवीन बदल हे जीवनामध्ये होत असतात आणि त्यांचा स्वीकार आपण केला पाहिजे. तशाच पद्धतीनं या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण पद्धती ही सुद्धा स्वीकार्य आहे असं त्यांनी या अभिप्रायातून आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याविषयी जी सविस्तर मुलाखत प्रसारित झाली होती ती आवडल्याचं सुद्धा ते आवर्जून कळवत आहेत. खऱ्या अर्थानं डॉक्टर कमळकर यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती हा शिक्षणातला नवा पर्याय, नवा बदल पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यापुढे समर्थपणे ठेवलाय. हा बदल संबंधित घटकांनी स्वीकारला देखील आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या युगातील नव्या दमाचा नवा शिक्षक, शिक्षणातल्या सर्व संदर्भासह डॉक्टर कमळकर यांनी ठळकपणे समोर आणलेला दिसतो असं या अभिप्रायातून त्यांनी म्हटलेलं आहे. याही अभिप्रायाबद्दल आभार. आजच्या कार्यक्रमात श्रोत्यांनी पाठवलेले अभिप्राय त्यांच्या पत्रांना आपण पोच दिलेली आहे. सगळ्याच पत्रांना आपण पोच दिलेली आहे. या सगळ्याच पत्रांबद्दल सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर डिजिटल माध्यमातून अभिप्राय पोचवणाऱ्या सर्व श्रोत्यांचे सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो. आणि पुन्हा भेटूया स्नेहांकित या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात नवीन पत्रांसह, नवीन अभिप्रायांसह. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका मीनाक्षी जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

किशोरी आमोणकर यांच्या आवाजामध्ये संत ज्ञानेश्वरांचा अभंग आपण ऐकलात. आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आपण ऐकत आहात. 10:30 वाजलेत. माझे जीवन गाणे या कार्यक्रमात मीनाक्षी जोशी यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया.

0: नमस्कार श्रोतेहो, माझे जीवन गाणी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक जणांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो, तर आज आपला जीवन प्रवास सांगण्यासाठी मीनाक्षी जोशी काकू आलेल्या आहेत आणि त्या आपला जीवन प्रवास आपल्याशी शेअर करणार आहेत. तर सर्वप्रथम काकू, तुमचं स्वागत, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात. तुमचं बालपण कुठे गेलं किंवा शिक्षण कुठे झालं?
1: माझं माहेरचं गाव सांगली आणि मूळ गाव माहेरचं सांगली जवळचं कसबे डिंगरज.
0: बर.
1: तर नेहमी म्हणजे शिक्षण वगैरे सांगलीत झालं, पण प्रत्येका सुट्टीत आम्ही डिंगरजला जायचं आणि त्या काळात अतिशय सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि सुधारलेल्या घरामध्ये माझं बालपण गेलेलं आहे.
0: बर.
1: घरात डिंगरजला आजी आजोबा काका काकू आणि सांगलीला शिक्षणाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने माझे आई वडील राहायचे.
0: बर.
1: तर मला आजी आजोबा, आई वडील आणि माझे आत्या काका यांच्याकडून खूप चांगले संस्कार मला लहानपणापासूनच मिळाले.
0: बर.
1: म्हणजे आमच्या घरी माहेरी नेहमी दासबोधाची पारायणं आणि समर्थ शिष्य कल्याण महाराजांचा उत्सव व्हायचा. अजूनही माझ्या वहिनी थोड्या प्रमाणामध्ये ते करतातच आहेत. त्याप्रमाणे मिरजेच्या वेणाबाईंची पालखी देखील सज्जनगडला जाताना एक मुक्काम आमच्या घरी असायचा.
0: बर.
1: हे सगळं मी लहानपणापासून बघत आलेले आहे. आणि माझे एक काका रामदासी संप्रदायाचे होते, त्यामुळे अगदी सतत आमच्या सज्जनगडची उपासना सुरू असायची. रामरक्षा, मनाचे श्लोक, करुणाष्टक. आणि माझे आजोबा रोज पहाटे मनाचे श्लोक आणि पंचरत्न हरिपाठ अगदी मोठ्या आवाजात म्हणायचे, त्यामुळे सतत आमच्या कानावर हे पडत गेलं आणि पाठ न करता ते आपोआपच पाठ झालं.
0: शिक्षण तिथंच झालं?
1: नाही, शिक्षण सांगलीत झालं. पण हे त्याच्याही आधीचं, म्हणजे माझी आजी त्या काळात, म्हणजे 70 वर्षापूर्वी होऊन गेली, तर मला तर 74 वर्ष आहे.
0: बर.
1: तर आजी आणि गावातल्या तिच्या मैत्रिणी चौंडे महाराजांच्या अनुग्रहिता होत्या.
0: बर.
1: आणि तिचं त्या काळामध्ये तेव्हा गोमाता भजनी मंडळ म्हणून भजन होतं. सांगलीला राजवाड्यामध्ये जो दरबार हॉल आहे, तिथं सांगलीच्या राणीसाहेब दरवर्षी भजनाच्या स्पर्धा ठेवायच्या आणि त्यावेळी आम्ही बैलगाडीतून आजीबरोबर त्या दरबार हॉलमध्ये भजनासाठी यायचं.
0: बर.
1: आणि डिंगरजमध्ये पण दर शनिवारी आणि एकादशीला भजन व्हायचं. आणि कदाचित तोच वारसा माझ्याकडे आलाय की काय माहिती नाही, पण आजही गेली 40 वर्ष माझ्याही घरात इथं कोल्हापूरला माझं भजनी मंडळ आहे.
0: बरोबर, बरोबर.
1: तसं माझं आईचे वडील उत्कृष्ट शिक्षक होते.
0: बर.
1: त्यांचा माझा सहवास फार झाला नाही आहे, परंतु त्यांच्यातून एक शिकवण्याची कला आणि शिकवण्याची आवड हे माझ्या रक्तात उतरली असावी असं मला वाटतं.
0: बरोबर, बरोबर.
1: त्यामुळे मी जवळजवळ 25-30 वर्ष इंग्लिश, गणित, सायन्स आणि संस्कृत या विषयांचे क्लास घेतले. मला ते खूप आवडतं.
0: बरोबर.
1: कामाचे शिस्त आणि वळण असतं ते मला माझ्या वडिलांकडून, म्हणजे काका आत्या यांच्याकडून मिळालं, पण नैतिकता

0: एक वागण्यामध्ये असती, ज्या आईच्या माहेरकडून आजोळकडून गुण आलेला असावा, माझे आजोबा मामा, की अतिशय नैतिकतेने वागणं हे आम्हाला आईने शिकवलेलं आहे. आणि त्याचं आपले काही वेळ तोटे जरी झाले तरी आपल्या मनाला तर त्याचा खूप आनंद होतो. कारण अतिनैतिकतेने वागणं या जगामध्ये जरा त्रासदायकच आहे, पण काही काही वाटतं, पण उगीच आईने आम्हाला इतकं चांगलं वागायला शिकवलं, पण तरी नाही ते त्याच्या विरुद्ध वागणं जमत नाही. आज
1: तुमचं शिक्षण कुठं झालं आणि किती पर्यंत झालं?
0: आता मी सांगलीमध्ये डॉक्टर बापट भाट हायस्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं, नंतर माध्यमिक शिक्षण सांगलीच्या राणी सरस्वती कन्या शाळेमध्ये झालं, आणि माझं कॉलेजचं शिक्षण सांगलीच्या प्रसिद्ध विलिंग्डन कॉलेजमध्ये झालं. मी त्यावेळी 72 साली बीए झाले. खरं म्हणजे मला सायन्स साईडची आवड, पण तो काळ असा होता की मला आर्ट्सला जावं लागलं, तरी पण मला गणित आणि संस्कृत हे अतिशय माझे दोन आवडते आणि जिव्हाळ्याचे विषय.
1: बरं.
0: आणि संस्कृत आवडण्याचं कारण म्हणजे सुद्धा शाळेमध्ये केजी दीक्षित नावाचे सर आणि कॉलेजमध्ये केवा आपटे सर, व्ही इनामदार सर, अतिशय विद्वान आणि उत्कृष्ट शिक्षकांच्याकडून मला संस्कृत शिकायला मिळालं, त्यामुळे संस्कृतची आवड जास्तीच वाढली.
1: बरोबर.
0: आणि केवळ त्या ज्ञानावर मी 12वीपर्यंत संस्कृतचे क्लास पण घेतले आणि संस्कृत भारतीच्या सरला सुगमा परीक्षांचे अभ्यास वर्ग पण मी
1: घेतले.
0: संस्कृत शिकणं आणि शिकवण्यात अतिशय आनंद आहे आणि तो मला मिळाला.
1: तुम्ही भावंड किती?
0: आम्ही भावंड चौघे, मी आणि माझ्या पाठची बहीण, आम्ही दोघी मोठ्या आणि तिच्या खालचे दोन भाऊ.
1: बर.
0: माझा धाकटा भाऊ सांगली मध्ये आर्किटेक्ट सुप्रसिद्ध इंजिनियर आहे.
1: बर.
0: परवा वाडीचं जे सगळे जे आता जे डेव्हलपमेंटचं काम झाले त्याचा कन्सल्टंट तोच होता.
1: बर बर बर. घरात एकंदरीत शिक्षणाचं वातावरण होतं, म्हणजे त्यावेळेला तुम्ही बीए झालात म्हणून सांगितलं?
0: हो हो. थोडासा काका माझे जुन्या वळणाचे असले तर माझ्या आईचं शिक्षणावर फार भर होता आणि मला तसे 11वी मॅट्रिक होती, चांगले मार्क पडले आणि तिच्या प्रोत्साहनामुळे मला त्याही काळामध्ये कॉलेजमध्ये जायला मिळालं. थोडस हे होतं आणि बीएच्या लास्ट इयरला असतानाच माझं लग्न ठरलं. लवकर लग्न करायचा काळ होता, पण माझं बीएचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मग लग्न झालं.
1: मग इकडचं वातावरण कसं होतं?
0: मग सासरी पण माझ्या धार्मिक आणि एक प्रकारचं बाळबोध वातावरण, रुकडी कोल्हापूरचं ते माझं मूळ गाव, आणि तिथं रुकडीला पण आमच्या दारामध्ये स्वामी समर्थाने दिलेल्या पादुकांचं दत्त मंदिर आहे.
1: बर.
0: आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे आम्हाला सगळ्यांना आनंद देणारी म्हणजे 150 पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेला गोकुळाष्टमीचा उत्सव आमच्या घरामध्ये होतो. इतके दिवस रुकडीला व्हायचा, पण गेली 20 वर्ष इथं कोल्हापुरामध्ये आमच्याच घरी उत्सव होतो.
1: म्हणजे थोडस ते माहेरचं धार्मिक वातावरण इथंही
0: त्याला पोषकच मला मिळालं. मला आवड त्याची आहेच पहिले.
1: बरोबर.
0: आणि ती इथं वाढली.
1: बर.
0: म्हणजे साधारणपणे वारकरी संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे सकाळी काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी नित्य पाठ व्हायचा, मग दुपारी माझ्या मिस्टर ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं 7 दिवसांमध्ये ज्ञानेश्वरी, आणि मग प्रवचन कीर्तन रात्री हरिजागर म्हणजे भजनं व्हायची मोठ्या प्रमाणावर व्हायचं. खूप चांगले चांगले प्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार गायक आमच्या इथे सेवा करून गेलेले आहेत.
1: बर बर बर बर.
0: सेवाभावानी ही मंडळी यायची, विशेषतः वाडीतले घागबुवा आमच्याकडे 60 वर्ष जवळजवळ प्रवचनासाठी कीर्तनासाठी यायचे.
1: बर बर बर.
0: माझ्या तर लग्नाला 54 वर्ष मी आता ते नाही आहेत, पण त्यांच्या ओळखीने आमच्याकडे खूप चांगले गायक आणि प्रवचनकार कीर्तनकार येऊन गेलेले.
1: बर बर बर. आणि समृद्धपणा म्हणतो आपण या सगळ्या दृष्टीने.
0: आजही हा उत्सव म्हणजे सुनेच्या आणि मुलीच्या मदतीने इथं सुरू आहे, नातवंडांना सुद्धा त्याची आवड निर्माण आहे.
1: बरोबर. तुम्ही म्हणालात की तुम्हाला संस्कृत, गणित आणि इंग्रजी सुद्धा हे तुमचे सगळे आवडते विषय होते आणि मग नंतर तुम्ही स्वतःच्या शिकवण्यास सुरू केलेल्या होत्या. एकंदरीत शिक्षिका म्हणून त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता?
0: मला सांगू का, मला छंद म्हणायचं, मला शिकवणं हे खूप आवडतं. मला जे येतं ते सोपं करून समजून दुसऱ्याला सांगणं हे कदाचित जन्मजात कला असेल माझ्याकडे आलंय, त्यामुळे कित्येक तरी जणांनी खरं म्हणजे

0: आपण क्लासेस सुरू केले म्हणजे माझ्या मुलांना शिकवण्यासाठी, माझ्या मुलांचा अभ्यास चांगला व्हावा आणि आपापस त्यांचे मित्रमैत्रिणी येऊन बसालेले, त्यांच्या मार्कांमध्ये वाढ झाली आणि मग हळूहळू संख्या वाढतच गेली. म्हणजे पैसे मिळवणं हा उद्देश मी कधीच त्याच्यात ठेवला नाही. खूप गरिबांच्या मुलांना मी तसंच शिक्षण दिलं. आपण उचलून कुणाला एखादी रक्कम देऊ शकत नाही, पण त्यांना विना मोबदला विद्या दिलं आणि त्याचा मला खरोखर त्याचं फळही चांगलं की माझा मुलगा पण स्कॉलरशिप परीक्षा प्रागणित प्राविण्य सगळ्यामध्ये मेरिटमध्ये आलाय. माझी मुलगी सुद्धा 12वी आर्ट्सला तेव्हा पुणा बोर्ड होतो त्याच्यात ती पण मेरिटमध्ये आलेली आहे आणि ती पण सांगलीला त्या इंग्लिशचे क्लासेस अगदी नाव लौकिक मिळवला तिने.
1: बरोबर.
0: आणि सांगायचं म्हणजे मुली आईचा वारसा चालवतात असं मला जास्ती वाटतं. तिचंही सांगलीत भजनी मंडळ आहे.
1: अरे
0: तोही वारसा तिच्यापर्यंत गेलेला. आणि आज ह्या भागामध्ये हजारो मुलं माझ्याकडून शिकून आणि माझं की असं की शिकवण्याबरोबर संस्कार करणं हे मी पहिल्यांदा धोरण ठेवलं. मार्क वाढवण्यापेक्षा ती मुलं सुसंस्कृत व्हावी
1: बरोबर
0: असा उद्देश ठेवला. आणि आजही सगळी मुलं या परिसरातच आहेत आणि खूप मोठी झाली त्यांना बघून मला खूप आनंद होतो.
1: खरंय. इंग्रजी गणित या विषयाबद्दल थोडंसं काय सांगाल?
0: त्यावेळी आम्ही गणित शिकवताना म्हणजे मी जसं शिकले सखोल शिक्षण म्हणजे मुळातून नुसतं मार्क पडण्यापुरतं शिक्षण असं आम्ही कधी घेतले नाही आणि मी मुलांना कधी तसं शिकवलं नाही. माझे विद्यार्थी एक एक गणित तीन तीन प्रकारे करून तेच उत्तर काढून आणि त्याच्यात एक आनंद मिळायचा मलाही शिकवताना आणि मुलांनाही शिकताना. आता थोडंसं ते बदललेलं आहे.
1: बरोबर.
0: फक्त मार्कापुरतं शिक्षण झालं तसं मी शिकले नाही आणि मी मुलांना तसं शिकवलंही नाही.
1: बरोबर.
0: आणि इंग्रजीचं व्याकरण हा अगदी म्हणजे मी स्वतः माझे स्वतःची मुलं आणि माझे विद्यार्थी त्यावेळी 40 मार्काचं व्याकरण असायचं 100 मार्काच्या पेपरात. तर सर्वजण 40 पैकी 40 मार्क व्याकरणात खूप मुलं मिळवायची.
1: बर
0: 30 मार्काचं कॉम्पोजिशन आणि 30 मार्क फक्त पाठ्यपुस्तकावर असते.
1: बरोबर.
0: पण ते 40 पैकी 40 मार्क माझ्या कित्येक विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये त्या व्याकरणाचे मिळवलेत आणि गणितात पण पैकीच्या पैकी मार्क घेणारे माझे खूप विद्यार्थी आहेत.
1: बरोबर.
0: आजही ते भेटतात की भाई तुमच्यामुळं इंग्लिशचा पाया आणि गणिताची आवड आम्हाला निर्माण
1: करेल. कारण हे दोन विषय आपण असं म्हणतो की हे दोन्ही विषयाची भीती पण वाटते पण ते आवश्यक आहेत. आणि या दोन्ही विषयाच्या बाबतीत असं आहे की तुमचा पाया पक्का असेल तर तुम्ही कुठेही काय म्हणजे अडत नाही मग त्या ह्याच्यापासून. तो तुम्ही खूप छान विद्यार्थ्यांचा करून घेतलात. आणि तुम्हाला छंद किंवा आवडीनिवडी काय आहेत?
0: मला तसं म्हटलं या धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींची जास्ती आवड आहे. म्हणजे जरा भीशी मंडळ महिलामुळे असून मी जरा लांबच असते. आणि तसं जर म्हणशील ना तर विद्यादान आणि अन्नदान या दोन गोष्टी मला आवडीच्या आहेत. वेगवेगळे पदार्थ करून प्रयोग पण करायचे आणि ते दुसऱ्याला खाऊ घालण्यात मला फार आनंद वाटतो. आणि गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आमच्यात ओळखीची अनोळखी खूप माणसं येतात. साधं असेल पण त्यांचा योग्य प्रकारे आदरातिथ्य करायचं ही सासूबाईंनी मला सवय लावलेली आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याप्रमाणे साध्या पद्धतीने कावी ना पण आम्हाला ते करायला आवडतं.
1: त्यांचं आणि तुमचं नातं कसं होतं?
0: तसं त्या काळातलं सासूला समजा तसं मी थोडं सोचलाय पण एकूण आपण प्रत्येकाचं का नाही त्याच्याकडून काय चांगलं मिळालं हेच घ्यायचं. तो काळच तसा होता.
1: बरोबर.
0: वातावरण खेडेगावातलं होतं परंतु त्यांच्याकडून जे चांगलं शिकायला मिळालं कुणाच्याही बाबतीत प्रत्येकाचं जे चांगलं आहे ते घेण्याकडे साधारण माझी प्रवृत्ती आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे मग ते माणूस आपल्याला आवडायला.
1: बरोबर. गोकुळाष्टमीचा उत्सव गेली 20 वर्ष तुमच्याकडे होतो या माध्यमातून काही वेगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत का आतापर्यंत?
0: नाही शक्यतो की नाही. परंपरा सांभाळण्याचा माझा स्वभाव आहे. आज सासऱ्याने म्हणजे मी जसं बघते माझ्या लग्नाला 54 वर्ष झाली ज्या पद्धतीने सासरे करत होते तर त्या परंपरेला धरूनच आम्ही करतो. प्रमाण त्यावेळेच्या मनाने थोडं कमी श्रोताही बदललेलं आहे पण तरीही परंपरा सोडून विशेष त्या परंपरा राखूनच आम्ही उत्सव करतो.
1: बरोबर.
0: आणि ह्या निमित्ताने खूप चांगली चांगली नावाजलेली लोक आमच्याकडे येऊन गेली आणि खूप जण तर अगदी म्हणजे विनामूल्य सेवा करून देतात की त्यांना इथं गोकुळाष्टमीचा उत्सवात सेवा केल्यानंतर एक वेगळा अनुभव येतो. आणि आम्हाला तर आलेलाच आहे.
1: हो.
0: या

0: काळामध्ये अनेक जितके मी सुख उपभोगले तितकं दुःख पण भोगले, पण केवळ गोकुळाष्टमीचा गोपाळ कृष्णाचं सहाय्य आणि गीतेचा संपर्क यामुळे मी या सगळ्या दुःखाला तोंड देऊ शकले असं मला वाटतंय.
1: खरंय खरंय. तर काकू, आता तुम्ही सांगितलं आतापर्यंतचा तुमचा प्रवास की एकंदरीत पहिलं तुमचं बालपण कसं गेलं किंवा तुमचं लग्नानंतरचं वातावरण काय होतं, आता थोडंसं असं म्हणूयात की निवृत्तीचं आयुष्य सुरू झालेलं आहे, आता नातवंड पण मोठी झालेली आहेत, मग हा आत्ताचा जो काळ आहे तो कसा तुम्ही घालवता किंवा तुमचा वेळ कसा जातो? आता
0: मला नेहमी असं वाटायचं की गीता जी भगवंताच्या मुखातून जे शब्द बाहेर पडलेत त्या शब्दांचा माझ्या मुखाला स्पर्श व्हावा, आणि जरी संस्कृत शिकवत असले तरी पण शास्त्रशुद्धपणे मला गीता म्हणता यावी ही मला खूप तळमळ होती.
1: बर.
0: आणि म्हणतात की सत्यसंकल्पाचा दाता नारायण, जशी माझी अश्विनी पाटणकरशी ओळख झाली आणि आमच्या घराजवळच असलेल्या दत्त मंदिरामध्ये गीतेचा संथावर्ग तिने सुरू केला.
1: बर.
0: अश्विनी अतिशय तळमळीने आणि उत्साहाने शिकवायची आम्हाला.
1: बर.
0: पहिल्यांदा वाटलं की फक्त आपल्याला बघून चांगली गीता म्हणता आली तरी बस.
1: हो.
0: पण तिच्या उत्साहामुळे पहिल्यांदाच तिने आम्हाला पुण्याच्या गीताधर्म मंडळातर्फे ज्या गीता जयंतीच्या स्पर्धा होतात त्याच्यासाठी आमच्या सगळ्या ग्रुपला नेलं. आणि तिथं आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांचा आपापल्या वयोगटामध्ये नंबर आला, त्यामुळे आमच्या सगळ्यांचाच उत्साह खूप वाढला तेव्हा.
1: बरोबर.
0: आणि मग गीताच्या शिकण्याचा वेग वाढला. आणि तसंच तिच्या प्रोत्साहनामुळे गीताधर्म मंडळाच्या एक अध्यायी, दोन अध्यायी आणि तीन अध्यायी परीक्षा आम्ही दिल्या. आणि त्या सगळ्या परीक्षेत म्हणजे मला एक अध्यायी मध्ये उल्लेखनीय, दोन अध्यायी मध्ये प्रथम क्रमांक, तीन अध्यायी द्वितीय क्रमांक असा मिळाल्यामुळे उत्साह आणिच
1: वाढला
0: वाढला. आणि मग आता जिद्दीने आपण गीता पाठ करायचीच असं ठरवलं आणि त्या दृष्टीने आमचा गीतेचा अभ्यास सुरू झाला. आणि मग पहिल्यांदा पुण्याच्या गीताधर्म मंडळामध्ये गीता कंठस्थीकरणाची परीक्षा दिली आणि त्याच्यात यशस्वी झाल्यानंतर डिसेंबर 2022 शृंगेरीच्या शंकराचार्यांच्याकडून संपूर्ण गीता कंठस्थीकरणाचा 21,000 प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाचा क्षण येतो.
1: खरंय.
0: आणि योगायोग असा की ज्या दिवशी हा पुरस्कार मिळाला त्या दिवशी गीता जयंतीचा दिवस होता, म्हणजे आमचा आनंद द्विगुणित झाला.
1: खरंय.
0: त्याच्यामुळं आणि त्या पुरस्कारचा आणखीन एक वैशिष्ट्य किंवा मला आनंद वाटतो की त्याचं जे आम्हाला प्रशस्तीपत्रक मिळाले त्याच्यावर माझ्या वडिलांचं संपूर्ण नाव आणि ह्यांची कन्या असा उल्लेख आहे, त्यामुळे ह्या माध्यमातून वडिलांचं नाव थोडं तरी उज्ज्वल केल्याचं मला समाधान मिळालं.
1: खरंय खरंय.
0: आणि मग साधारण हीच आवड असल्यामुळं नंतर मी गीता परिवारच्या पण सगळ्या परीक्षा दिल्या, त्यात पण संपूर्ण गीता कंठस्थीकरणाची गीताव्रती ही पदवी मला सुवर्ण पदकासह मिळाली.
1: बर बर बर बर. एकंदरीत गीतेचा प्रवास आता सुरू आहे तुमचा, म्हणजे तुमच्याकडनं पुढे सुरू आहे की नाही?
0: हा, मध्ये माझ्या इथे संथावर्ग व्हायचा तर सगळ्यांच्यावर मी पण गीता शिकवायचे. थोडंसं गेले एक वर्षभरामध्ये तब्येतीची तक्रार सुरू आहे.
1: बरोबर.
0: पण जर कोणी विचारलं तर मी फोनवरून गीता शिकवते,
1: त्यासाठी मार्गदर्शन करा.
0: म्हणजे मला गीताही आवडते आणि शिकवणंही आवडतं.
1: हो, शिकवणं तर तुम्हाला आवडतं
0: म्हणून मला त्याच्यात खूप
1: आणि त्यातूनही संस्कृत तुमचा आवडता विषय आहे, त्यामुळे हे तुम्ही नक्की छान करत असाल. आणखी वेगळे काय छंद आहेत?
0: मी शाळेत असताना खेळामध्ये खूप प्राविण्य मिळवलेलं आहे, तो त्यावेळी पुरतं झालं, पण अगदी शाळेत असताना जिल्हास्तरीय सामने आणि कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी लेवल पर्यंत मी खेळलेले आहे, मला आहे त्याची आवड. आणि आपल्या जवळच आमच्या दत्त मंदिर आहे, तिथं आमचे वेगवेगळे उपक्रम सुरू असतात आणि त्यातला उल्लेखनीय एक उपक्रम गेले 33 अखंडपणे सुरू आहे, म्हणजे अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा एक महिनाभर आम्ही काकड आरतीचा कार्यक्रम करतो.
1: बर बर बर.
0: आणि मला जे ज्या गोष्टी आईकडून आजीकडून समजल्या होत्या त्या मी इथं शिकवते सगळ्यांना, सगळ्यांना आवडतं ते. आणि अशाच प्रकारचं कार्यक्रम मला आवडेल.
1: ओके.
0: मी गीतेबरोबरच दासबोधाच्या परीक्षा पण दिलेल्या आहेत.

0: आणि गेल्याच वर्षी अभंग ज्ञानेश्वरीचा पण एक वर्षाचा अभ्यासक्रम मी पूर्ण केलेला आहे. आणि मध्ये श्लोकांकाचा वर्ग म्हणजे अंकावरून गीतेचा श्लोक म्हणणं हा अभ्यास मी सुरू केला होता, पण काही अडचणीमुळे मध्येच तो थांबलाय. की आता तो पुन्हा सुरू करण्याची माझी इच्छा आहे. अवघड आहे थोडा, पण इच्छा आहे. आणि हे सगळं करण्याचं कारण म्हणजे हे विषय डोक्यात असले की बाकीचे वाईट विचार, निराशेचे विचार, काळजीचे विचार मनात शिरत नाही, म्हणून हे सगळं करायचं.
1: मी आता तेच विचारणार होते, गीता, दासबोध किंवा तुम्ही अभंग ज्ञानेश्वरी हे सगळेच ग्रंथ म्हणतात, हे जरी धार्मिक ग्रंथ असले तरी सुद्धा एक आपल्या जीवनाविषयीचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये लपलेलं आहे. त्यामुळे त्याच्यातून फक्त धार्मिक दृष्टीनं नुसतं वाचन न करता ते आत्मसात करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. काकांचा सपोर्ट कसा होता सगळ्या गोष्टींमध्ये?
0: खरं तर त्यांचा सगळा सपोर्ट होता, म्हणूनच तुम्हाला हे सगळं करायला जमलं. त्यांचा पण आणि मुलांचं पण. माझ्या मला कधीच कुठली गोष्ट मी म्हणजे आवडायचं मला वेगवेगळं प्रयोग करायला किंवा काय, आणि मला घरच्यांनी कुणीच कधीच त्याला प्रतिबंध केला नाही. आणि माझ्या मिस्टरांची खूपच साथ होती. यात माझ्या एक मिस्टरांची एक आठवण सांगते की सुरुवातीला जेव्हा माझ्या सासऱ्याने ज्ञानेश्वरी वाचणं जमेना तेव्हा मी यांना म्हटलं की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, पण मला तसं काय जमणार नाही, तू काय मला ते करायला सांगू नकोस म्हटले. पण मी खूपच हट्ट केल्यानंतर त्यांनी एक घरातला गोकुळाष्टमीचा भाग म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. पण नंतर त्यांना इतकं ज्ञानेश्वरी मय ते झाले की ते ज्ञानेश्वरीवर उत्तमपणे प्रवचन करायचे. पण जो माणूस मला ज्ञानेश्वरी वाचायला जमणार नाही असं म्हणत होता तीच व्यक्ती नंतर ज्ञानेश्वर उत्कृष्टपणे प्रवचन करू लागली. तर हे नक्कीच माऊलींचं म्हणणं. आणि ज्ञानेश्वरी वाचायची प्रेरणा खरं तर मला त्यांच्यामुळे मिळालेली आहे. तर मी आधी दासबोध वाचायचे, मला दासबोध आवडायचा लहानपणापासून, तेच ऐकले. पण ह्यांच्यामुळे मला ज्ञानेश्वरी वाचण्याची प्रेरणा. आणि प्रत्येक वेळी ज्ञानेश्वरी वाचू तेव्हा त्यातून वेगवेगळा अर्थ
1: आपल्याला
0: वाटतो समजला. आणि त्याचं आता सोपं रुपांतर म्हणून मी अभंग ज्ञानेश्वरीचं करते. मी स्वरूपानंदांच्या संप्रदायातून मला अनुग्रही मिळालेला आहे. दरवर्षी स्वरूपानंदांची पालखी आमच्या घरी येते. साधारण ज्येष्ठ अमावस्येच्या दरम्यान इथं कोल्हापुरात आमच्या घरी स्वरूपानंदांची पालखी आहे, तिथं आम्ही पाद्यपूजा वगैरे करतो.
1: तर एकंदरीत काकू आता तुमचं वय आहे 74, आतापर्यंतचा तुमचा सगळा प्रवास आपण ऐकला, तर एकंदरीत मागं वळून बघताना तुम्हाला काय वाटतं किंवा असे काही प्रसंग आले का आयुष्यामध्ये की थोडंसं तिथं निराश व्हायला झालं पण ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही त्यातून तरुण गेलात आणि पुढे गेलात?
0: तसं म्हणलं तर माझं आयुष्य लहानपणापासून अगदी श्रीमंत जरी नाही तरी सुखावर गेलं. सगळे चांगले चांगले आयुष्यातले उपभोग पण मी खूप घेतले, पण त्याचबरोबर अनेक दुःख पण मला भोगावी लागली. पण केवळ एक आध्यात्मिक, धार्मिक आणि आध्यात्मिक मध्ये फरक आहे. धार्मिक हे वेगळं आणि आध्यात्मिक आवड असणं हा भाग वेगळा आहे. आणि त्यामुळं या कठीण काळाला देखील मला तोंड देता आलं, त्याचा मी सामना करू शकले. आणि त्यावेळपुरतं जरासं खचून जरी झाल्यासारखं वाटलं तरी पुन्हा उभारी आली. आणि याला कारण म्हणजे दरवर्षी सुरू असणारा गोकुळाष्टमीचा उत्सव, गोपाळकृष्णाची न कळत झालेली सेवा आणि सध्या गीतेचं सानिध्य.
1: खरं आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना किंवा नवीन तरुण पिढीला काय सांगाल?
0: नाही कोणाला काय उपदेश देणं इतकं फार माझ्याकडे काय नाही आहे.
1: पण एकंदरीत अनुभव,
0: प्रत्येकाने एक स्वतःच जर कर्तव्य, स्वधर्म, गीतेचा जर अर्थ घेतला तो जर चोखपणे सांभाळला तर आपल्याला कसलीच चिंता करायचं कारण नाही. आपण आपलं कर्तव्य चोखपणे करायचं, बाकीचं भगवंतावर सोडून द्यायचं असं माझाही प्रवृत्ती आहे. आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने केलं तर आयुष्यात एक प्रकारचं समाधान मिळतं.
1: खरं आणि ते तुम्ही अनुभवताय?
0: अनुभवतीय.
1: काकू जाता जाता एखादं तुमच्या आवडीचं गाणं सांगा ना जे आपण श्रोत्यांना ऐकू.
0: माझ्या मिस्टरांचं एक आवडीचं गाणं सांगते, जाऊ देवाची या गाव.

0: देव देईल विसावं हे त्यांच्या खूप आवडीचं गाणं होतं. ते वर्षेवर ते म्हणायचे.
1: बर बर बर.
0: तर तेच ऐकूया
1: नक्की ते गाणं ऐकूया.

0: तर काकू खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात की आता तो गीतेचा राहिलेला श्लोकांकाचा अभ्यासक्रम तुम्ही पुन्हा सुरू करणार आहात, तर तो अभ्यासक्रम सुरू करा. तुम्हाला तेवढी ताकद शक्ती तशी मिळू दे, तुमचं आरोग्य छान राहू दे, आणि भगवंत तुम्हाला छान आनंदात राहायचं तेवढी ताकद देवो, हीच सदिच्छा. आणि आज माझे जीवन गाणे या कार्यक्रमासाठी तुम्ही मुलाखत दिली, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार,
1: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

माझे जीवन गाणे या कार्यक्रमात मीनाक्षी जोशी यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 11 ऐकूया रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 386. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायक कलाकार सुरेश वाडकर आणि हरिहरन.

रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 386 वा आत्ताच आपण ऐकलात. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि हरिहरन. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 11:10 झाली आहेत. प्रसारित करतो कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात सुरुवातीला कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी मजरू सुलतानपूर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आनंद मिलिंद, गायक कलाकार अलका याज्ञिक आणि उदित नारायण.

कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी मजरूर सुलतानपूरचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिन यांनी. गायक कलाकार होते अलका याज्ञिक आणि उदित नारायण. आपण ऐकता आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता त्रिदेव चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: त्रिदेव चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी.
1: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले. पशुधनामधील लसीकरणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02-231-265-2624. तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आनंद मिलिंद, गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण, चित्रपट दिल.

दिल या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मिलिंद. कार्यक्रमात आता तेजाब या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि अमित कुमार यांच्यासह सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये ऐकूया जावेद अख्तर यांची गीतरचना. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

तेजाब या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, अमित कुमार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जावेद अख्तर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल.

पर्यावरणीय दृष्ट्या वटपौर्णिमेचं महत्व याविषयी बोलूया. येत्या शनिवारी म्हणजेच 27 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये आपल्या गप्पांनी या कार्यक्रमात, तेव्हा जरूर आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणंही सांगा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी 27 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा 0231-2-65-26-24 0231-2-65-26-24

आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता दिल है के मानता नही या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि बाबला मेहता यांच्या आवाजात समीर यांचं गीत, संगीतकार नदीम श्रवण.

दिल है के मानता नाही। या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल आणि बाबला मेहता यांच्या आवाजात, संगीतकार होते नदीम श्रवण। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया बाजीगर या चित्रपटासाठी विनोद राठोड यांच्या आवाजात राणी मलिक यांची गीतरचना, संगीतकार अनु मलिक।

बाजीगर या चित्रपटासाठी विनोद राठोड आवाजात राणी मलिक यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनु मलिक. श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात गुणगंभीर गुणसागर गंभीर पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी सांगता वर्षानिमित्त त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या अंतर्गत गीत संवाद यामध्ये सकस चाऱ्यासाठी मका बाजरी आणि चवळी लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गीत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

कार्यक्रमात आता शेवटचं गीत आपण ऐकूया. समीर यांची गीतरचना, संगीतकार दिलीप सेन समीर सेन, गायक कलाकार लता मंगेशकर आणि उदित नारायण, चित्रपट

0: लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजामध्ये समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दिलीप सेन, समीर सेन. चित्रपट ये दिल लगी या गीताबरोबर गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.
1: गाता रहे
0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

मित्रांनो, श्रोतेहो, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोतेव नमस्कार. गुणसागर गंभीर सूर ताल लय तान गान के किमया गार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सूर तालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठ बुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूपच जुनं नातं आहे.
0: इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय, बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षातही सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्ही वर्षातही सातत्याने करतायत. आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होत आहे. यानिमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंत अंत नको पाहू जाशी कुठे नवनीत चोरा, थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर, नाम घेता मुखी राघवाचे, अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घकाळ लाभला नाही का?
1: हो, खूपच दीर्घकाळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला. आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला, मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तर तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं. आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं, ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर बी आर देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथ बुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली.
0: अरे वा.

0: ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या.
1: अच्छा.
0: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीस काही कळत होतं किंवा माझा त्या बाबतीत काही विचार होता का ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
1: आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत.
0: होय.
1: हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानत असाल.
0: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
1: आणि एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली.
0: ते दोघं घनिष्ठ मित्र होते. अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं. म्हणजे साधारण 12वीपासनं मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले. सांगलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभाकरबुवा शेंडे कीर्तनकार होते ते फार छान, त्यांच्याकडे गाणं शिकले. त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना. त्यामुळे अशा पद्धतीचं ना एक नाट्यसंगीत, संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता. आणि प्रचंड आवड, किल्ली दिली की गायला सुरुवात असा.

0: वर्षा, ते सांगली इचलकरंजी मध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर, म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर, एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया, म्हणजे वेगळे पण असं म्हणायला पाहिजे,
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात असते,
1: वेगळ्या प्रकारची तुलना होती ती. म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरु, नंतर शेती भाती आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं, जेवायला खायला घालायचं, अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची. एक प्रकार
0: शिस्तप्रिय,
1: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा, म्हणजे काणेबुवांची शिस्त होतीच प्रश्नच नाही, पण अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती. हा, म्हणजे दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं, म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत.
0: बरं,
1: म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार.
0: अच्छा, त्या सुद्धा निळकंठ बुवांच्या शिष्या.
1: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांच्या बद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत, आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
0: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले की न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत
1: अगदी
0: आणि त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोवर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत
1: असत.
0: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचात?
1: वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी एम ए करत होते.
0: हा,
1: त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे एम ए वगैरे हे काही बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं एम ए पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे खर तर ते भेटायचे नाहीत, कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत, त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचंय आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
0: अच्छा.
1: हा, ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती, त्यामुळे ते घरी आले. मी अर्थात पत्ताही लिहित असे.
0: पण हाही मोठे पण
1: हो खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या ती चिठ्ठ्या ठेवायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते.
0: बर.
1: आणि मला म्हणाले की मी आता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
0: बर.
1: म्हणलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
0: तुम्हाला माहित होतं आलेले बुवा?
1: नाही, मला माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे. आणि ह्या फार चांगली गोष्ट, म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होतं.

0: आणि मग नंतर म्हणाले मी येतो, आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 येईन.
1: बर.
0: अच्छा, घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी, सासऱ्यांनी, मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही, ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचे आहेत. हा, त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
1: आणि असतं ना म्हणजे अगदी गाणं शिकलेल्या पदवी सुद्धा घेतलेली होती,
0: पदवी सुद्धा घेतलेली होती, तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे.
1: हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो, म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं होऊन जातं.
0: खरंच असं आता म्हणजे खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते.
1: अच्छा,
0: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव, अवेअरनेस, जागरूकता मला अजिबात नव्हती. म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू, पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं कसं ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपट सृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि बी आर देवधरांच्यामुळे पण की आवाज साधना, म्हणजे आवाज असा असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता, ही असते की नाही आपली कल्पना, तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
1: बर,
0: हे त्यांनी मला पहिले.
1: केवढा विचार आहे हा,
0: खूपच मोठा विचार आहे. आणि हा म्हणजे अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कारी, म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता. आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अननोईंगली झालेले असतात, आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात, पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते, ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं. आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचंय. म्हणजे जलद ताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे, श्वासाच्या जागा आहेत, कुठे मध्ये पोकळ श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचंय पुढे, हे सगळंच
1: टेक्निक त्याच्यातली तंत्र,
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं. आणि ते कुठे वापरायचं, कसं वापरायचं, स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल का, म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करतात.
0: हा, आता

0: हा जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येतकस आणि आलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे
1: दमसास आपला किती पाहिजे
0: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा.
1: खरी आवाज साधना जी म्हणतात ती
0: त्यांच्याकडनं करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीतात गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा एचा ई ऐकू येतो तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की हे असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर

या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेळी, तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे, तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचे, तर ते म्हणे असं कसं, तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा, असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता? मग मी असेल असं मी म्हटलं, तर म्हणले गाण्याचा भाव काय आहे, असेल राधा गवळणवेळी, असेल राधा गवळणवेळी, मग ते तसं नको का, असेल राधा गवळणवेळी, तो असेल हा शब्द, किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्यायोगे त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक, म्हणजे क्लासिकलमध्ये, लाईटमध्ये, भक्तिगीत, भावगीत, गझल, नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत. आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोगाला आलं.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकवत होतात त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत,
1: हो हो,
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायचं
0: सगळी भावसंगीताची.
1: ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची, त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर. ते म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास
0: की त्या 2-3 तास,
1: हा हा, सहजच, अगदी 5-5:30 ला ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 5:45 जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचे. क्लासिकल संपायचं,
0: तासाभराचा क्लास
1: कधीच नाही, कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो किंवा हा एक

0: नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या सी रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्ड मध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, मग पळभर थांब जरा रे विठू, मग ते शिकवायचे, मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा.
1: अच्छा.
0: हा असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं, म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप बुवांच्याकडनं मला मिळालं.
1: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव
0: हो,
1: अर्थ, आशय, हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण बुवांनी तुम्हाला.
0: म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा, बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची, नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात, ते बोल बनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो, की पहिल्यांदा बोलबनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो, कारण एक काय असतं माहितीये का, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे, आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहेत. बरं, ते शब्द म्हणत असताना अ आय ई चा ह्रस्व दीर्घाचा लघुगुरूचा विचार करायचा आहे क्लासिकल गाताना सुद्धा, ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने, म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोल बनाव करताना, म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचे आणि शब्द तोडायचे नाहीयेत, लयकारी करायचे, अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे.
1: वा,
0: अर्थात हा फार सुंदर विचार होता, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला,
1: पण ते
0: हो ते अवघडही अतिशय होतो, परंतु तो एक संस्कार झाला. शब्द न तोडणं

0: गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षा, ते बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो, सांगते ना. यमन मधली एक बंदिश आहे.

0: कैसे कैसे
1: क्या बात है वर्षाताई, किती सुंदर अतिशय. मी त्याच्यात तो आर्जव हे सगळं त्या समजावण्यातलं हे तुमच्या गाण्यातनं अगदी थोडकी ही झलक ऐकली, त्यातही आम्हाला अनुभवता आलं. असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होत असावं, नाही का? तुम्हाला गुरुंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या?
0: नाही मिळाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे. ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी.
1: अच्छा.
0: त्यामुळे मी फारसं कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही.
1: म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं.
0: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती. कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा, त्यात आम्ही सगळे गायचो. मग नंतर शेवटी ते गायचे किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. त्याच्या मी तानपुऱ्याच्या साथीला नव्हते, मी समोरनं ऐकलं. कारण फारच कमी मैफली त्यांनी
1: करायचे.
0: पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथ बुवांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा.

करायचा, ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथ बुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे, क्लासिकल गात असताना सुद्धा की गलबला लावायचं, डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी ते असं भरून यायचं आतून आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं. मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु जे तबलावादक माझ्या बरोबरीचे म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं. काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे, तर ती त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला. आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खरंच खूपच दिव्य असं शिक्षण होतं निश्चितच.

0: इथे खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यात ना शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत ती प्रोफेसर बी आर देवधरांची आहेत. तर निळकंठबुवांनीही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: हा, ऍक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा.
1: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधनेचे शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केला, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका, म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे बुवा हे असं केल्यानंतर चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही.

0: का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हणले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं करत राहायचं, या गोष्टीला सातत्य पाहिजे. अधे मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे हे हे हे कळलं पाहिजे. आणि मग ते आम्हाला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संथा मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत.
1: अच्छा.
0: खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता. तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
1: बंदिशी
0: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत. म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
1: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे ना श्रवण.
0: खूपच श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे. आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो.
1: म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे
0: ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हा काल यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते. मग मला म्हणायचे की घ्यायला काहीच हरकत नाही पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते. त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
1: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको. तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
0: बरोबर
1: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
0: बरोबर.
1: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
0: एकतर कीर्तिताई शिकतच होती मी शिकत असताना.
1: कीर्तिशिलेदार.
0: हो, कीर्तिशिलेदार फारच उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती. ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते.
1: अच्छा.
0: पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
1: सातत्याने शिकलात तुम्ही
0: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं.
1: वा.

छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जूनला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 4th मिनिटाला तर सुलिता टेप्पोने 15th मिनिटाला गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीगमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1459 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण व्हय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

वचनेनो श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

संघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे. तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनित्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706.40 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव

वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख प्राप्त झाला आहे, तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगलमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित, तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वर्ल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर विकसित भारत वंदे मातरम ची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पीएलए अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा पीएलए संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनित्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 च्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

0: अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जितलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आले. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
2: लोकसभेमध्ये या 6च्या 6 खासदारांनी ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील, अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
3: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून जिंकून आलेले हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले

0: खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असा आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कोई जोतने वाला न मिला, असामियों ने लगान न दिया, शीतला ने महाजन से रुपए उधार लेकर काम चलाया. दूसरे वर्ष भी यही कैफियत रही. अब की महाजन ने रुपए नहीं दिए, शीतला के गहनों के सिर गई. दूसरा साल समाप्त होते होते घर की सब लेई पूंजी निकल गई, फाके होने लगे. 4 प्राणियों का खर्च था. उस पर ये और मुसीबत हुई, मायके में एक फौजदारी हो गई. 2 छोटे भाई, 1 बहन और माता, 4 प्राणी और सर पर आ डटे. गाड़ी पहले ही मुश्किल से चलती थी, अब जमीन में धस गई. सारी अमंगल शंकाएं इस विरोधाग्नि में शांत हो गईं. बस अब यही चिंता थी कि इस दशा से छुटकारा कैसे हो. उसकी सोचने की शक्ति निश्चल हो गई थी. चारों तरफ निगाहें दौड़ाती कि कहीं कोई शरण का स्थान है, पर कहीं निगाह न जमती. कुंवर साहब को गांव वालों से विमल सिंह के परिवारों के कष्ट की खबर मिली थी. वो गुप्त रूप से उनकी कुछ सहायता करना चाहते थे. मंगला के गृह त्याग के 3 महीने पीछे आज वो पहली बार घर से निकले थे. इसमें संदेह नहीं कि कुंवर साहब मन में शीतला के रूप रस का आस्वादन करते थे. मंगला के जाने के बाद उनके हृदय में एक विचित्र दुष्कामना जाग उठी. मनुष्य में बुद्धि के अंतर्गत एक अज्ञात बुद्धि होती है, जैसे रणक्षेत्र में हिम्मत हारकर भागने वाले सैनिकों को किसी गुप्त स्थान से आने वाली कुमक संभाल लेती है, वैसे ही इस अज्ञात बुद्धि ने सुरेश को सचेत कर दिया. वो संभल गए. ग्लानि से उनकी आंखें भर आईं. उसी क्षण उन्होंने शीतला को पत्र लिखा.
2: बहन, तुमने इतने कष्ट झेले पर मुझे खबर तक न दी. मैं कोई गैर न था, मुझे इसका दुख है. खैर, अब ईश्वर ने चाहा तो तुम्हें कष्ट न होगा. इस पत्र के साथ अनाज और रुपये भेज रहा हूं.
3: भैया, क्षमा करो. जब तक जीऊंगी तुम्हारा यश गाऊंगी. तुमने मेरी डूबती नाव पार लगा दी है.
4: कहानी आगे क्या मोड़ लेती है, इसके लिए सुनिए मुंशी प्रेमचंद की कहानी आभूषण का.

मंडळी आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न. मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. काही स्वप्न इतके निरागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं. बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा नसतात. त्या स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते. पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आयुष्य आपल्याला नवनवीन अनुभव देऊ लागतं. नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते. कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित असतात. आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो. आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत, आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही. अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलोय. पण वास्तवात जीवन हे सरळ रेषेत चालणारं नसतंच. जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो. आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलत जातं, कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्यांची प्रतिबिंब असतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचं असतं. तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा पत्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते. तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या स्वप्नानेच त्याला एका नव्या दिशेला नेलं. स्वप्नाचा पत्ता बदलला पण त्याचा आत्मा तसाच राहिला.

मंडळी, अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो, पण नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर कलेची आवड सापडते, काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात, तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. आणि यातूनच आयुष्याचा हा बदलता प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात, तर ती जिवंत असतात. कधीकधी परिस्थितीही स्वप्नांचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती समान परिस्थितीत वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात, तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाला बदलून टाकतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो, पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण, अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी,

की बऱ्याचदा आपण ओढा ताण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकाटी महत्वाची हे खरंय, पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याहूनही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल, जर आपल्या आवडी बदलल्या असतील किंवा जर नवीन संधी आपल्यासमोर उभ्या राहिल्या असतील, तर त्या स्वीकारण्यात काहीही चुकीचं नाहीये. बदल ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे. तरुणपण हा स्वप्नांच्या बदलाचा सर्वात महत्वाचा काळ असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळते. ते नवीन कल्पना ऐकतात, नवीन लोकांना भेटतात, विविध क्षेत्रांबद्दल माहिती मिळवतात आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊ लागतात. अनेकदा याच काळात त्यांना जाणवतं की त्यांचं मूळ स्वप्न हे आता तितकंसं जवळचं वाटत नाहीये. काही जण यामुळे घाबरतात, काही जण स्वतःला दोष देतात, पण प्रत्यक्षात ही वाढीची नैसर्गिक प्रक्रिया असते. आयुष्यात काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात. काही स्वप्न नवीन रूप घेऊन परत येतात. एखाद्याला लेखक व्हायचं असतं पण तो पत्रकार बनतो. एखाद्याला गायक व्हायचं असतं पण तो संगीत शिक्षक बनतो. एखाद्याला जगभर प्रवास करायचा असतो पण तो स्वतःच्या गावात राहून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. बाहेरून पाहता हे वेगळे मार्ग वाटतात, पण त्यांच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणा अनेकदा तीच असते. आपण मोठे होत जातो तसे यशाची व्याख्याही बदलते. लहानपणी प्रसिद्धी हे स्वप्न असतं, तारुण्यात करिअर हे स्वप्न असतं, पुढे जाऊन अर्थपूर्ण नातेसंबंध, मानसिक शांतता, सामाजिक योगदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात, आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपलं स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळी असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा, पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खरं तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. जर आपण आयुष्यभर एकाच विचारात अडकलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधू शकत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे नेत असतं. कालचं स्वप्न आज बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाहीये, कारण कालचे आपण आणि आजचे आपण हे एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असतील तर घाबरता कामा नये. आपण नवी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधता आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्याला स्वतःची खरी ओळख सापडते. मंडळी, स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो. आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून देणं म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मान देत पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदलत राहतील. काही स्वप्न नवीन शहरांमध्ये जातील तर काही नवीन व्यवसायांमध्ये, काही नवीन नात्यांमध्ये आणि काही नवीन विचारांमध्ये. पण महत्वाचं हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचलंय, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नांमुळे आपण काय बनलोय. कारण शेवटी आयुष्य हे केवळ गंतव्य स्थानाबद्दल नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून पाहू तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल की आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत. पण त्याचवेळी आपल्याला हेही दिसेल की त्या जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहतायत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Indian Standard Time. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचं गीत. यांनी गायलेलं, अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं, सुधीर मोघे यांचं गीत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरीचा नमस्कार। श्रोते हो, आज आपण 7 कादंबऱ्या आणि 13 पेक्षा जास्त कथा संग्रह ज्यांचे प्रकाशित आहे त्यासोबतच ज्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराने पुरस्कृत असून साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेणार आहोत। नमस्कार आशाताई।
1: नमस्कार।
0: सगळ्यात आधी तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूण इतकी पुस्तकं आणि कादंबऱ्या, नेमकी याची सुरुवात कशी काय झाली? कारण कुठन तरी प्रेरणा मिळत असते एखाद्या लेखकाला आणि ती सुरुवात होत असते, आपली सुरुवात कशी झाली?
1: सुरुवात इतकी अजाणतेपणे झाली की त्याला काही मी लेखन करते आहे असंही मला कधी वाटलं नाही। मी अगदी 9वीत असताना नागपूरच्या स्थानिक तरुण भारतामध्ये आमच्या घरची एक मोलकरीण आहे झिपरी म्हणून, तिच्यावरती मी लिहिलं होतं। म्हणजे एक प्रकारचं याला तुम्ही व्यक्तिचित्रात्मक लेखन म्हणाल, पण ती कथा रूपाने होती। म्हणजे नुसतं व्यक्तिचित्र नव्हतं, तर माझं तिचं कसं नातं होतं, ती कशी होती, काय होती वगैरे असं तऱ्हेचं, अशा तऱ्हेचं लेखन सुरुवात झाली। पण ती इतकी अननोईंगली झाली त्याच्याही आधी आम्ही शास्त्री कॉलरीजमध्ये राहत होतो, महाराष्ट्र आणि आंध्र यांच्या बॉर्डरमध्ये एक शास्त्री कॉलरीज म्हणून तिथे माझ्या मिस्टरांचा जॉब होता। तिथे आम्ही राहत असताना तिथे पूर आला नदीला आणि तिथल्या नदीच्या पुरावरती मी पुन्हा नागपूरच्या त्या स्थानिक तरुण भारतामध्येच एक हे लिहिलं, लेख लिहिला। पण तो लेख सुद्धा कथा स्वरूप होता की तिथे ते ज्यांचे मजुरांचे घर पाण्यात बुडले आणि ते आमच्या घरच्या म्हणजे अंगणामध्ये आम्ही त्यांना आडोसा दिला, सगळे ऑफिसर्स लोकांच्या कुठे घराच्या व्हरांड्यात इकडे तिकडे असा आडोसा दिला त्यांना। आणि मग त्यांचं आम्ही असं लिहिलं की ते त्याही अवस्थेमध्ये खूप अत्यंत समरसतेने राहिले। म्हणजे ते झिंग्याचं कालवण करायचे, आम्हाला आणून द्यायचे, म्हणजे त्यांचे घरं पाण्यात बुडले होते, त्याचं त्यांना फिकीर होती की नाही असंच मला वाटायचं। आपल्यासारख्यांचे घर जर पाण्यात बुडले असते, आपण असं झिंग्याचं कालवण वगैरे कोळ कसं काही करून आपण कोणाला एंटरटेन केलं असतं का, पण ते आम्हाला करायचे अशासारखं। नंतर मग त्यांचे हे जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा ते त्याच उत्साहाने ते चिखलाचे राडे उपसायला गेले। म्हणजे म्हटलं ही किती जीवनाप्रतीची निष्ठा आणि समरसता या दृष्टीने मी तो लेखलेला होता अशी एक। पण तो लेखही कथात्मक होता।
0: म्हणजे लग्नानंतर लिखाणाला सुरुवात झाली का?
1: लग्नानंतरच म्हणा,
0: पण मग जेव्हा मराठीमध्ये एमए केलं त्यावेळेला असं वाटलं नाही कधी की आपण साहित्यिक होऊ शकतो?
1: मराठीमध्ये एमए केलं तेव्हा साहित्यिक होती का मी आठवत नाही।
0: इतकं सगळं होत असताना आपल्याला भूमीसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला, आता भूमी देखील सुनामीवर आधारित आहे।
1: नाही नाही, ते फार चुकीचं पेपर मध्ये आलं ते, मी बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला। आणि ते सुनामीवर आधारित नाहीये भूमी कादंबरी। मी म्हणजे माझी एक भाची राहत होती मद्रासला, मद्रासच्या जवळ एक कडलूर नावाचं गाव होतं तिथे राहत होती आणि मला सिंगापूरला जायचं होतं भाया मद्रास माझ्या मुलीकडे, तर मी तिच्याकडे आली कडलूरला राहिली आणि त्या कडलूरला मला तो भूमीचा तो समुद्र किनारा ती असते ती कोणती नाही

0: अम्मा, तिचं घराचं बंद दार, हे सगळं मला तिथे दिसलं त्या किनाऱ्यावरती. म्हणून मला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला ही किताब कुठे मिळाली, तर म्हटलं अशा कडलूरच्या किनाऱ्यावर मिळाली. तर ते म्हणे की आता असेल का तो किनारा, तर मी त्यांना म्हटलं की तो आता सुनामीने वाहून गेला. सुनामीचा त्याच्याशी काही संबंध नाही.
1: भूमीची कथा नेमकी काय आहे?
0: भूमी म्हणजे एक मैथिली म्हणून एका डॉक्टरची मुलगी असते आणि ती या कडलूर या सारख्या लहान गावी ती वाढते. तिथे जो अनुभव मी घेतला होता तिथे वाढते आणि तिची ती नायडू अम्मा असते, तिचे त्या मॅथ्यूजशी संबंध असतात. तर ती सुरुवातच अशी आहे की ती समुद्र किनाऱ्यावरती शेवटलं जहाज येईपर्यंत बसते, कारण तोपर्यंत ते घराचं दार बंद असतं आणि नंतर ते निघून गेल्यावरच ती तिथे जाते. ही एक तिची सुरुवात मी तिची आहेची की ती, आणि मग तिची ती मरते, तिची ती नायडू अम्मा तिची जी असते, तर ती मग तिच्या हातून पत्र लिहिते की मला कोणीतरी घेऊन जा, म्हणजे माझ्या मुलीला कोणीतरी घेऊन जा वगैरे. तर तिची आत्या येते आणि तिचं या नायडू अम्माशी काही देणंघेणं नसतं. ती गेल्यावरती ती येते कारण ती नर्स असते आणि तिला असं वाटतं की भावानी उगीच तिच्याशी लग्न केलं. तिचा राग असतो तिच्यावरती, पण ती गेल्यावरती येते आणि आपल्या भाचीला मुंबईला घेऊन जाते. इथून ती कडलूरहून मुंबईला जाते तिच्या आत्याकडे आणि तिथून तिचं मग आयुष्य बदलतं. तर तिच्या ज्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर येतात, तिच्या आयुष्यात एक मिलिंद नावाचा मुलगा येतो, तो तिला फसवतो. नंतर ती पुढे स्वतःच्या पायावर उभी राहते, शिकते, इंग्लिशमध्ये एम ए करते, स्वतःच्या पायावर उभी राहते आणि ती त्या कोणते एक देवस्थळी बाई असतात

0: आणि आपल्या भाचीला मुंबईला घेऊन जाते. इथून ती कडलूरहून मुंबईला जाते तिच्या आत्याकडे आणि तिथून तिचं मग आयुष्य बदलतं. तर तिच्या ज्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर येतात, तिच्या आयुष्यात एक मिलिंद नावाचा मुलगा येतो, तो तिला फसवतो. नंतर ती पुढे स्वतःच्या पायावर उभी राहते, शिकते, इंग्लिशमध्ये एम ए करते, स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती त्या कोणते एक देवस्थळी बाई असतात त्यांच्याकडे ती राहते, म्हणजे राहते म्हणजे काम करते ती त्यांच्याकडे. आणि रोज कामाचे 50 रुपये घेते ती रोजच्या कामाचे, की मला येणं जाणं स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती ज्या वेळेला मॅट्रिक होते त्यावेळेला तिची आत्या म्हणते की आता ह्याच्या पुढे तू तुझं नोकरीकडून तू शिक, म्हणून ती त्या देवस्थळी बाईकडून जाऊन तिचं शिकते आणि स्वतःच्या पायावर बसून ती बी ए होते आणि मग ती एम ए होते. आणि मग त्या देवस्थळी बाईंचा मुलगा जो असतो शंतनू, त्याच्याशी ती लग्न करते. तर तो मुलगाच खूप लग्न करावा असा नसतो, स्वतः देवस्थळी बाई पण तिला सांगत असतात की तू या मुलाशी लग्न नको करू, पण तिला मुंबई सोडून जायचं असतं. तेच एक कारण नाही आहे, दॅट इज म्हणजे आउटवर्डली दॅट इज द रिझन. बट एखाद्या गोष्टीचा जर्क मिळावा कथेला तसे अंतर्गत पुष्कळ कारण असतात, तसं ते एक कारण आहे. कोणती बरं एक इंग्लिश कादंबरी होती, ऍन रँडची आहे ती, पण त्या कादंबरीमध्ये एका काहीतरी प्रेमभंग होतो आणि प्रेमभंग होतो मग नंतर ती जे लग्न करते ज्या दुसऱ्या माणसाची, त्या माणसाची लग्न केल्यावरती त्या संसारात प्रेतवत पडून जाते, ती काही सहभाग घेत नाही. तर मी ते वाचलं की असं कशाला करायचं, आपण आपलं आयुष्य चांगलं जगायचं, त्या माणसाला दाखवून द्यायचं असं मला वाटलं.
1: तिथनं थोडस
0: असं ते काय मी म्हटलं ना अंतर्गत प्रवाह असतात ते.
1: आता कुठलाही साहित्यिक म्हटला की प्रत्येकाचा एक वेगळा प्रांत असतो. आपण कथा आणि कादंबरी निवडली, आता कथा आणि कादंबरीच का, कधी असं वाटलं नाही की कविता लिहून बघा?
0: कविता मी लिहत होती, सुरुवात माझी कवितेनेच झाली, पण मला ज्या कविता आवडत होत्या आरती प्रभू, अनिल, कुसुमाग्रज, त्यांच्या पायरीशी तरी टेकणारी पाहिजे होती ना कविता, असं काहीच नव्हतं. आणि मग मी एक मोठी आवडीनी कविता केली, ती स्त्री मासिकाला पाठवली विद्याबाळला, तर त्यांनी ती परत केली तुम्ही कथाच लिहा म्हणे.
1: आणि कथेचा हा प्रवास सुरू असताना बरेचदा असं होतं की एखादी आपलीच कथा आपल्याला आवडते, तर अशी कुठली कथा?
0: असं नाही सांगताय, कारण की मला माझी कथा आवडतच नाही. लिहत असताना असं वाटते खूप छान आहे, पण एकदा ती प्रसिद्ध झाल्यावरती तिचे दोषच मला दिसायला लागतात असं होतं.
1: कादंबरीच्या बाबतीत काय नेमकं?
0: कादंबरी पण असंच वाटतं, कादंबरीकीने हा खूप मोठा दीर्घ प्रवास आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की एक अंतर्गत प्रवाह आहे तो कादंबरीला पुढे नेतो, जसं कथेचा आहे तसं. पण कादंबरीमध्ये घटना असतात, पण माझी कादंबरी सुद्धा कथात्मकच आहे, म्हणजे त्या घटनेमागचं मन मी सांगितलेलं आहे. घटनाच्या घटना मरती असे निर्भर नाही या कादंबरी. एक घटना घडली, दुसरी घटना घडली, तिसरी घटना घडली, घटनांचा फ्लो नाही या त्याच्यामध्ये. तर त्या घटना मागचं मानवी मन, मानवी रिलेशनशिप, एकमेकांशी असलेले संबंध आणि त्या नायिकेचे स्वतःशी असलेले संबंध, असं सगळं त्याच्यामध्ये होतं.
1: आता भूमीबद्दल तर आम्ही जाणून घेतलं, मनस्विनी मला वाटतं पहिली कादंबरी
0: आहे, पण ती किनी मला काही खूप आवडत नाही. ती मेनका प्रकाशनचे जे संपादक होते पूवी भेरे, त्यांनी म्हटलं म्हणून मी लिहिलं. ती पण मला काही अशी खूप काही आवडत नाही ती, पण ते काय माझी सुरुवात होती आणि त्यांनी मला ती क्रमशः लिहून घेतली माझ्याकडून मेनका मासिकन, त्याला प्रतिसाद पण लाभला. परंतु मला ते सुरुवातच वाटलं की आपण हे बरोबर नाही करत आहे, कुठतरी यांना आपण म्हणावं, पण माझी ती सुरुवात होती. त्यांनी मला जागा दिली होती इतर कथा प्रसिद्ध करायला त्या माहेरमध्ये, त्याच्यामुळे माझी ती सुरुवात असल्यामुळे मी ते म्हटलं तसं केलं, पण मला ती आवडत नाही कादंबरी.
1: झुंबर बाबतीत काय म्हणणं?
0: झुंबर ठीक ठीक आहे, खूप छान कादंबरी ती नाही.
1: उत्सव
0: बरी वाटते. उत्सव मध्ये ती जी सरू असते आणि माधवी असते दुसरी, तर सरू ही डॉक्टर असते आणि माधवी ही साधी संसारी ही असते. आणि त्या दोघी कन्याकुमारीला जातात, त्या कन्याकुमारी पाहिल्यावरती ती तिच्या कन्याकुमारीच्या प्रेमात पडते आणि ती घरी परत आल्यावरती तिचे बाळासाहेब जे तिचे पती असतात ते असे एकटे पडलेले असतात. त्या तिचा मध्ये मुलगा गेलेला असतो तिचा, आणि मग तो मुलगा म्हणजे मेंटली रिटार्डेड असतो, तर तो जातो वगैरे. तर ते सगळे तपशील आहेत त्याच्यामध्ये उत्सवमध्ये. आणि मग तिला दुसरी मुलगी होती, तिचं नाव काहीतरी रुचा की काहीतरी आहे. ते बाळासाहेब जे असतात ते म्हणजे जरा चांगले नसतात स्वभावाने, तर मग ती शेवटी त्या बाळासाहेब स्लीपिंग पिल्स घेऊन आत्महत्या करतात. ती त्यांच्याशी सहानुभूतीने वागते, आधीच्या लक्षात येतं की फक्त सहानुभूती माणसाला पुरेसं नाही आहे, त्याला समजून घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्यावर प्रेम करणं जे आपण नाही करू शकलो आणि ते त्याच्या स्वभावामुळे नाही करू शकलो, तर तसं ते बरोबर नाही म्हणून तो स्लीपिंग पिल्स घेतो. अशी जी एक स्वतःचं मन खोदून काढण्याची ही जी एक प्रगल्भता तिच्यामध्ये येते आणि ह्याच्यावरती ती पुढे जेव्हा तिला ती आवडते तो जागा विवेकानंदाचा परिसर, तर ती मग शेवटी ठरवते की आपण आपले पती गेल्यानंतर ती आपल्या सगळ्या सर्व्हिसेस

0: तिथे देते, घर विकवा करते, सरूला विचारते की तुला घर पाहिजे का, ते सिन्हा गेल्यानंतर, त्या सिन्हांच्या घरी ती राहत असते ना सरू, तर तिचं घर गेलं, सिन्हांचं घर गेल्यावर सिन्हा गेल्यानंतर ते घर तिचे मुलं विकतात, तर ते म्हणतात तुला पाहिजे का, तर ती नाही, ती म्हणते मी की हॉस्पिटल बांधणार आहे, हॉस्पिटलमध्ये राहील. म्हणजे जिला काहीच नाही आहे सरूला, ती एकटी आहे आणि ती स्वतःचं हॉस्पिटल बांधते, तिथे गुंतते आणि जिला सर्व संसार आहे हे आहे ती सर्व सोडून देते, असा एक आयुष्याबद्दलचा एक उत्सवाला पाठ फिरवते आणि ही उत्सवाला सामोरी जाते. अशा पद्धतीने ती.
1: बरेचदा असं होतं की आपण लिखाण करत असताना आपले समकालीन काही साहित्यिक असतात, त्यांचं पण लिखाण आपल्याला आवडत
0: असत. मला सानिया आहे, मिलिंद बोकील आहे, हे सगळे माझे समकालीन आहेत, हे मला आवडतात. भारत शासने आहे, आम्ही इथे नाशिकला गेलो असताना आम्ही असेच गप्पा केल्या, तर त्याच्यावरती आम्ही एक वाटा आणि मुक्काम म्हणून नावाचं पुस्तकच लिहिलं, मौजेने ते प्रसिद्ध केलं. वाटा आणि मुक्काम म्हणजे आम्ही असंच गप्पा केल्या होत्या, तर हे म्हणाले मिलिंद बोकील की आपण हे ऑर्गनाईज करू, आणि आम्ही श्री पुभागवतांना त्यांनी विचारलं, ते म्हणे की चांगल्या गप्पा आहेत म्हणे तुमच्या. मग आम्ही प्रत्येकाला काय वाटतं, कला म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, असं, तर त्याच्या संबंधी आम्ही असंच म्हणजे अनऑर्गनाइज्ड गप्पा होत्या त्या.
1: पण जर आता मी तुम्हाला विचारलं की कथा म्हणजे काय किंवा कादंबरी म्हणजे काय, तर त्याचं उत्तर काय असेल?
0: कथा म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगावं असं वाटणं, कथन करावं असं वाटणं, ही कथा आहे. आणि कादंबरीमध्ये कथेचाच एक अंश आहे, तो घेऊन तुम्ही पुढे जाता, पण तिच्यामध्ये विस्तार असतो. तर पण तपशील आणि विस्तार नको करायला, घटनांनी पण विस्तार नको करायला. तर घटनांच्या मागे जे एक मन असतं, त्या मनांचा मनाशी असलेला संवाद, स्वतःशी असलेला संवाद, त्या सगळ्यांनी जर तुम्ही विस्तार करू शकला तर त्याला खोली प्राप्त होते.
1: बरेचदा कथा ज्या असतात त्या काल्पनिक असतात आणि
0: काल्पनिकच असतात, बहुतेक काल्पनिक असतात. त्याच्यातलं जे अंतर्गत सत्य असतं ते कुठेतरी आपण पाहिलेल्या कुठल्या तरी अनुभवाशी जोडलेलं असतं. जो कोणी म्हणेल ना की मी हे पाहिलं आहे आणि सत्य जसंच्या तसं उतरलंय, ते खोटी गोष्ट आहे, त्याला कलेचा स्पर्श होत नाही. जसंच्या तसं अवतरायला नकोच ते. तुम्ही एखादी घटना पाहिली, तुम्ही समजा पाहिला रस्त्याने जाताना एक ऍक्सिडेंट आहे, तो तुम्ही पाहिला, त्या ऍक्सिडेंटमध्ये ती बाई गेली, हे तुम्ही पाहिलं, जसं त्या तसं लिहिलं, तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये तुमचं लेखक म्हणून मन कुठे गेलं, का म्हणून तो माणूस वेगाने आला, का माणूस कुठल्या वेगाने आला, का वेगाने आला तो, काय त्याच्या मागे होतं इतकं वेगाने जाण्यामध्ये, आणि ही बाई इतक्या संतपणे का जात होती, या सगळ्या गोष्टीचा अंतर्गत लपलेल्या गोष्टीचा तुम्ही ज्यावेळेस शोध घेता स्वतःच्या याने, त्याची कथाही होते आणि त्याची कादंबरी होते. तुम्ही तपशील जर भरत गेलात तर मग ती काही कादंबरी सांगणे, तपशील तर वाटेल तितके सापडतात तुम्हाला, परिसर स्पर्श कलेचा व्हायला पाहिजे त्याला.
1: कादंबरीच्या बाबतीत एखादी कथा आहे आणि त्यालाच आपण कादंबरीचं स्वरूप दिलं असं
0: दिलं आहे, पण ते ना छान नाही झालं. माझी एक सूर नावाची कथा होती, मौजेमध्ये आली होती, तर मौजेचे संपादक श्रीनिवास कुलकर्णी ते म्हणाले की याचं तुम्ही कादंबरीत रूपांतर करा, तर त्याच्यावरती मी त्रिदल म्हणून कादंबरी केली. ती ऍक्च्युअल माझ्या आयुष्यात घडलेली घटना होती, पण सूरमध्ये त्या आयुष्यातला व्यक्तिगत स्पर्श उतरला नव्हता, पण त्या त्रिदलमध्ये तसा व्यक्तिगत स्पर्श आला आणि तो मला पार करता नाही आला. त्याच्यामुळे माझी एक वीणा आलसे म्हणून माझी मैत्रीण होती, बंगालमध्ये राहत होती ती, तिला बंगाली यायचं, तर ती म्हणाली की अशा तर हे चांगलं नाही झालेलं आहे म्हणे, हे जसंच्या तसं तू हे केले आहेस. म्हटलं हो, मलाही त्याची जाणीव आहे. म्हणजे जसंच्या तसं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ती कलाच उरत नाही. तर सगळेजण म्हणतात की वास्तव कादंबरी, वास्तव काद, कोणी सांगितलं तुम्हाला वास्तव लिहायला, त्या वास्तवाच्या मागे जे काही दडलेलं आहे सत्य ते कसं कल्पित आहे हे बघा ना तुम्ही, असं मला वाटतं.
1: मग एखाद्या साहित्यिकामध्ये किंवा कथाकारामध्ये कुठले गुण असायला हवे काय वाटतं आपल्याला?
0: कथेच्या किंवा लेखनाच्या पिंडधर्मानुसार त्याचे गुण वेगळे राहतील. पण जसं वपू काळे आहे, वपू काळ्यान कथा छान सांगायचे, कथाकथन खूप छान सांगायचे, मला ते आवडायचं, पण ते मला नव्हतं जमत.
1: आता कथेच्या याच प्रांतात मारवा जो कथा संग्रह आहे त्याविषयी आम्हाला जाणून.
0: हो, मारवा हा कथासंग्रह माझा तसा पहिला कथासंग्रह 1984 मौजेकडून काढला गेला. तर मारवा हा राग आहे संधी प्रकाशाचा. ही ऍक्च्युअल आमच्या घरात घडलेली कथा आहे की खेड्यावरती उत्सव असतो, त्या उत्सवाला तो विलईला काम करणारा माझा भाऊ असतो, तो येत असतो आणि त्यावेळेस त्याला यायला उशीर होतो आणि मग घराच्या त्याच्या वडिलांना वाटतं की हा येईल की नाही, येईल की नाही, परंपरेची ही गादी आपण गेल्यावर रिकामी तर नाही राहणार असं त्याला सारखं सारखं वाटत असतं. आणि तो येतो, तो येतो आल्याप्रमाणे तो माझा भाऊ येतो. आता ही माझ्या आयुष्याची घडलेली कथा आहे, त्याला मी कलारूप कसं दिलं आहे मी तुम्हाला सांगते. तर तो येतो आणि तो म्हणतो की आबा मी आलो, आणि मग ते आल्यानंतर तो म्हणतो की यावेळेस

0: मी आता वेगळ्या गोपालकाला करणार आहे, आणि तो एक वेगळं तत्वज्ञानात्मक चिंतन त्या गोपालकाला देतो. आजपर्यंत कथेच्या अंगाने असा एक पारंपरिक तोच गोपालकाला जो बाबांनी केलेला असतो त्याला तो पलीकडे सारून या तऱ्हेचा गोपालकाला करतो. तर त्याला वाटतं की हे परंपरेचं आहे, आपण हे करणारं कोण आहे आपण, त्याला त्याचं मन रमत नाही. म्हणजे आपली जागा आपल्या मुलालाच देऊन टाकायला त्यांचं मन काकू होतं, त्यांना ते त्यातली कला कळत नाही. पण शेवटी त्यांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांना पहिलं तीर स्पष्ट दिसतं, मारवा हा संदीपकालाचा राग आहे, संदीप प्रकाशाचा राग आहे. तर त्यावेळेस ते संदीप प्रकाशाच्या वेळेला त्यांना ते आबांना पहिलं तीर स्पष्ट दिसावं, म्हणजे याचा अर्थ असा की ते आपली जागा मुलाला देतात आणि मुलांनी जे काय बदल केलेले आहेत त्या गोपालकल्यामध्ये तत्वज्ञानात्मक ते सर्व ते ऍक्सेप्ट करतात.
1: पण मग मारवा ते प्रतिद्वंद्वी हा प्रवास नेमका कसा होता?
0: मारवा आहे, मारवानंतर दर्पण झाला, दीर्घकथा झाल्या, मारवा ही लघुकथा आहे, दीर्घकथा झाल्या, असं ते एक प्रवास असतो. ऋतू वेगळे, निसटलेले, हे सगळे जे पाऊल वाटेवर लगाव, हे सगळे जे वेगळे असे कथा संग्रह त्या त्या काळामध्ये असे घडलेले. तर त्यामध्ये असं प्रवास म्हणजे काय, आपण जसं पुढे जातो तसं त्या व्यक्तींच्या अंतःकरणात डोकावून पाहतो, त्यांच्या मानसिकतेतून डोकावून पाहतो. पण आपल्या त्याच्यामध्ये समजा तुम्ही व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहिले आणि तुम्ही त्या व्यक्तीचं जे जग आहे त्या जगाशी बाहेरचंही जग जोडलेलं आहे आणि तुमचंही जग जोडलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला व्यक्तिगतरित्या जसंच्या तसं न ठेवता त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवामध्ये मिसळून गेल्या. इलकुंचवारांनी फार सुंदर सांगितलंय की तुमचा व्यक्तिगत मी जेव्हा सार्वभौम मी मध्ये वितळत नसेल तर त्याला कलेचा स्पर्श प्राप्त होणार नाही. तुम्ही स्वतः असं पाहिलं, मी तसं केलं, मी अमुक झालो, मी तमुक झालो, अरे पण व्हॉट नेक्स्ट? तो जो अनुभव तुम्हाला आला त्या अनुभवात तुम्ही विरघळून गेलं पाहिजे आणि त्या अनुभवाला इतर अनुभव येऊन मिळायला पाहिजेत. मी नेहमी एक सांगते की कथा कशी सुचते, मला कोणीतरी विचारलं तर मी म्हटलं काही सुचत वगैरे नाही, मला असं वाटतं की मी एका नावेत बसली आहे आणि नावेचं सुकाणू काही माझ्या हातात नाही, ती जिकडे जाईल तिकडे जाते. मला वाटतं की मला हे प्रदेश दिसतील, ते प्रदेश दिसतील, तर ते प्रदेश दिसत नाही, दुसरंच काही दिसतं. आणि मग एका ठिकाणी ते जाऊन थांबते, ती नाव थांबल्यावरती मला जो प्रदेश दिसतो तो मला एकदम वेगळा वाटतो आणि मला वाटतं की मी काही हे ठरवलं नव्हतं पण हे छान आहे. म्हणजे तुम्ही काहीही ठरवलेलं नाही आहे पण हे छान असतं, वेगळं असतं, ते सुखदुःखात्मक असतं किंवा भयंकर असतं. आपण अश्लील अश्लील अश्लील म्हणतो, अश्लील असं साहित्यात काहीही नसतं, असं असतं ते. आपण लिहिता लिहिता लिहिता लिहिता आपण प्रगल्भ होत जातो, एकदमच पहिल्याच कथेपासून काही आपण एकदम कोणी पोहोचत नाही.
1: आपण एकीकडे एम ए मराठी केलं आणि दुसरीकडे एम ए संगीतात आहे, हे कसं काय? म्हणजे दोन्ही
0: मला ऍक्च्युअल फिलॉसॉफी ते मी करायचं होतं, पण मी सायकोलॉजी फिलॉसॉफी असं, पण मी राहत होती छोट्या गावामध्ये आणि प्रायव्हेटली करायचं होतं, मुलं होते, तर त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे मी मराठीत केलं. पण मराठीत मला क्लास नाही मिळाला कारण की घरीच अभ्यास केला, मग क्लास याच्यात मिळाला म्युझिकमध्ये. परंतु म्युझिकमध्ये मला लेक्चररशिप पण मिळत होती LED मध्ये, पण आमची बदली हिंगणघाटला झाली, मुलं लहान लहान होते, पण त्याच्यामध्ये आनंद होता. म्हणजे मराठीत एमकल क्लास जरी नाही मिळाला तरी असा आनंद मिळाला.
1: आपल्या ज्या कादंबऱ्या आहे त्यांना संगीताला जोडण्यात आलं का मग कधी कुठल्या कादंबरीला?
0: हो, मुद्रा कादंबरी आहे, मुद्रामध्ये संगीताचाच प्रवास आहे, पण तो ऍक्च्युअल संगीत नाही, तो जीवनानुभवच आहे. संगीताच्या आधाराने घेतलेला तो जीवनानुभव, संगीत हे माध्यम आहे, पण ते असं माध्यम आहे की तिथे संगीताशिवाय दुसरं काहीही नसतं चाललं. तुम्ही म्हटलं असतं की संगीताच्या ऐवजी मी नृत्य घेतो किंवा संगीताच्या ऐवजी मी चित्रकला घेतो, नृत्य तर हा संगीताचाच एक आविष्कार आहे, त्याला चित्रकला घेतो, लेखन कला घेतो, तर ते नसतं चाललं. असं ते अपरिहार्यता पाहिजे ते तुम्ही निवडता त्याच्यामध्ये.
1: आता नवोदित बरेच लेखक आहेत, साहित्यिक आहेत, जे लिखाण करत असतात, आपल्याला काय वाटतं त्यांनी काय जोपासायला हवं किंवा कुठले गुण बाळगायला?
0: हो, ते चांगलं लिहितात आहेत, सदानंद देशमुख वगैरे किती चांगलं लिहितात आहेत. सदानंद देशमुख चांगले लिहितात आहेत, ती उर्मिला पवार ती चांगली लिहिते आहे, या सगळ्या यांच्याकडून आपण शिकण्यासारखं आहे खरं. म्हणजे त्यांचे जे अनुभव आहेत ते उर्मिला पवारचे झाले किंवा सदानंद देशमुखचे झाले, साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले सदानंद देशमुखांना. मला आवडतं त्यांचं लिखाण, चांगले लेखक सगळे चांगले आहेत, त्यांना मी शिकवावं असं काही नाही आहे, त्यांच्याकडून मी घ्यावं असंच काही आहे.
1: भूमीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि आपलं साहित्य क्षेत्रातील जे योगदान आहे त्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने आपल्याला पुरस्कृत केलं,
0: जनस्थान पुरस्कार.
1: तर हा अनुभव नेमका कसा होता?
0: अनुभव चांगला होता, म्हणजे भूमी पुरस्कार स्वीकारायला मी जेव्हा इथे गेले दिल्लीला तेव्हा मला तो अनंत मूर्तींकडून मिळाला आणि मग मला आवडलं ते सगळं.

0: म्हणजे असं आपण म्हणजे पहिले सुरुवातीला वाटलं की माझ्याबरोबर अनेक भाषेचे लोक आले होते ज्यांना मिळाला पुरस्कार असे. मी मराठीतर्फे होती, कोणी हिंदीतर्फे होते, या सगळ्या लोकांशी माझी भेट झाली आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे ते सगळे लोक आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. इंग्लिश बोलता येत असल्यामुळे काही कन्नड भाषेचे होते, उर्दूवाले सुद्धा लोक होते, तर त्यांच्याशी असं बोलण्यामध्ये छान वाटलं, मला आवडलं सगळं ते. आणि जनस्थान पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावाचा पुरस्कार, तो म्हणजे मला असं कृतकृत्यच वाटलं की तर कुसुमाग्रजांसारखी म्हणजे व्यक्ती त्यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे मला प्राप्त झाला, सर्वानुमते मिळाला तर मला, आणि तो एलकुंचवरांच्या हस्ते दिला गेला, आनंद झाला मला. पण असं नाही वाटलं की बापरे आपण मिळवलं, असं वाटलं की खूप मोठे माणसं आहेत हे सगळे आणि यांच्या पायाशीच आपण आहोत.
1: आता भविष्यात आमच्या रसिक वाचकांच्या भेटीला काही साहित्य येणार आहे?
0: आता एक कथासंग्रह आलाय माझा आदिनाद म्हणून, आता याच्यानंतर मला माहित नाही, माझं लिखाण आता खूप माझं 87 वय आहे सुरू, आणि आता लिखाण होईल तसं होईल, काही सांगता नाही येणार. आता हा आदिनाथ मौजेनी काढलेला आहे, वाचतील लोक.
1: ललित लिखाण देखील आपण केलेलं आहे
0: जलसागर म्हणून,
1: तर त्याविषयी सांगाल?
0: काही नाही, जलसागर म्हणजे वेगळ्या वेगळ्या अनुभवावर आले, पण ते खूप काही ते जमलेलं नाही आहे. जलसागरची एक मजा आहे, ती जलसागरचीच मजा आहे, पण मी वेगळं सांगते. अत्तर म्हणून माझा एक कथासंग्रह आहे. तर आशा सावदेकर ज्यावेळेस नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होती, विद्यापीठामध्ये शिकवत होती, तर आशा सावदेकर माझी मैत्रीण, तर अत्तर कथेचं डॉक्टर राम म्हैसाळकरांनी नाटकात रूपांतर केलं. तर तिने हा विषय घेतला की कथेचं एक माध्यम आणि त्याच्यानंतर नाटकाचं माध्यम, अशा ह्याच्यावरती माध्यमांतर यावरती हा विषय घेऊन ती आम्हाला आणि डॉक्टर म्हैसाळकरांना विद्यापीठात घेऊन गेली. माझ्या कथेबद्दल वगैरे सांगण्यात आलं. गोव्याचे एक प्रोफेसर म्हणाले की हे अत्तर ही जी कथा आहे तुमची ही वाङ्मयचौर्य आहे, असं त्यांनी म्हटलं. तर मी म्हटलं की कसं काय, वाङ्मयचौर्य हा माझ्या आयुष्यात आलेला प्रसंग आहे, फक्त त्याला कथेचं रूप देताना मी काय थोडेफार बदल केले. पहिली याची कथेची गंमत अशी आहे की पहिले गोविंदराव तळवळकरांना महाराष्ट्र टाइम्सला पाठवली, तर ते म्हणाले की हा अनुभव म्हणे तुम्ही जसाच्या तसा लिहिला, हे जे तुम्ही रावसाहेब रंगवले ते माझे मित्र होते म्हणे, त्याच्यामुळे मी ही कथा प्रकाशित नाही करू शकत. मग इथे लक्षात आलं कसं शिकतो आपण की अनुभव जसाच्या तसा लिहिता येत नाही, तो बदलून लिहायचा असतो, त्याच्यामध्ये कल्पिताचे रंग मिसळून लिहायचं असतं आणि त्याच्यातला आपण अनुभव, त्यांचा अनुभव, इतरांचा अनुभव याचं एक संमिश्रण करायचं असतं आणि मग आपण आपल्या व्यक्तिगत मी त्याच्यातनं कसा काढायचा आणि एक सार्वभौम मी व्हायचा हे जे एलकुंचवरांनी सांगितलं ते तसं तो अनुभव मग तो घेतला गेला त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं त्यांना सांगितलं असं, ते नाही म्हणे हे वाङ्मयचौर्य आहे म्हणे. मग सत्यजित रेचा जलसागर नावाचा सिनेमा आहे म्हणे, असंच्या असंच आहे म्हणते. बिलकुल घरी आलो आम्ही, आमच्या मुद्द्याला चिकटून राहिलो, ते त्यांच्या मुद्द्याला चिकटून राहिलो, कारण ते वाङ्मयचौर्य नव्हतंच ना, आम्ही पाहिलं नव्हतं सत्यजित रेचं. नंतर आम्ही घरी सत्यजित रेची जलसागरची कॅसेट आणली, तर हुबेहूब तसंच होतं. तर मी म्हटलं इतकं कसं एकसारखं, तर मी आईला म्हटलं अगं मी तर ती जलसागर कधी वाचलं नाही पाहिलं नाही, असं कसं एकसारखं म्हटलं इथे इतकं. मग आईने मला सांगितलं की तुला एक सांगते म्हणे, समरसेट मॉमची एक शिपरेक म्हणून कथा आहे ती आणि चित्रलेखा सिनेमाची कथा अगदी एकसारखी आहे. मी एकदा कुसुमाग्रजांची जनस्थान पुरस्कार मिळाला त्यावेळेस त्याच्याही आधी मी एकदा भेट घेतली होती, 4:30 मी त्यांच्याकडे गेली तर ते चहा करत होते. म्हटलं मी करते ना चहा, तुम्हाला काही सापडणार नाही म्हणे माझा चहा विहार. तर त्यावेळेस त्यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या होत्या, तर तोही प्रसंग मला आठवला की तर तेव्हाही मी त्यांना म्हटलं की असं असं झालं, तर ते म्हणे की असं असं होतं पुष्कळदा, मी तुम्हाला आता सांगितलं ना दोन एकसारखे अनुभव वगैरे, तर ते म्हणे की दोन वेगळ्या वेगळ्या काळामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्ती एकमेकांना भेटतात, इट इज बट नॅचरल, असं त्यांनी सांगितलं.
1: सरते शेवटी आमचे जे श्रोताचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय सांगाल?
0: मी त्यांना इतकं सांगेन की तुम्ही खूप वाचा, खूप ऐका, संगीत ऐका. आता मी आकाशवाणीच्या नागपूरला सृजकांमधून काम केलं होतं, आकाशवाणीने मला आयुष्यामध्ये खूप दिलं, कारण आमचा काळ काही दूरदर्शनचा नव्हता, दूरदर्शन आता आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला समृद्ध केलं आमच्या पिढीला आकाशवाणीने. त्याच्यामुळे ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे आणि आपलं इतर सर्व लोकांशी नातं जोडून असायला पाहिजे.
1: अशातही बघे आपण वेळात वेळ काढून आम्हाला आकाशवाणी करता मुलाखत दिली, मी आपले आभारी.
0: मलाही तुमच्या प्रश्नांनी आनंद झाला.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 झाले आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही करायची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
5: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
6: विजयापासून विक्रमापर्यंत,
5: प्रत्येक खेळ,
6: प्रत्येक खेळाडू
5: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
6: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
5: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा
5: क्रीडा विश्व.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
2: PLI है ना?
3: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर।
4: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून। बिल भरायच्या आधी तरी येईल ना? सगळं काय चाललंय?
5: बिल बनतंय।
4: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
6: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. या सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015 कोटी 42 लाख, नगर विकास विभागाच्या 15,152 कोटी 43 लाख, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760 कोटी 48 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे,

0: पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
1: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला

0: लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजामस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यांनी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी, तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगरपरिषदांना 770 कोटी, अमृत अभियानांतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भाग भांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले, तर 3 शासकीय विधेयकं पुनःस्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकॉग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी

0: जगदाळे शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेशी प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कळू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थूजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भागभांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेठलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोक

0: प्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलत. लेखक होते अनुराग कांबळे. आजचा विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

0: तिच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीये कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज सोमवार आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये शेतीविषयक माहिती आणि छान छान गाण्यांचा गीतसंवाद हा कार्यक्रम आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकूया.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 जून पर्यंत कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 68%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 22, 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 जून पर्यंत कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 44 ते 64%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 17 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 19, 20 व 23 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 20, 21, 22, 23 व 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 21, 22, 23 व 24 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 24 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 58 ते 62%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 45 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 22 व 23 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
2: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, आता कार्यक्रमात पुढे जाऊया, ऐकूया गीत संवाद. आजच्या गीत संवाद या कार्यक्रमात सकस चाऱ्यासाठी मका, बाजरी आणि चवळी लागवड याविषयी

रश्मी कुंभार यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहोत. मंडळी गीत संवाद या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा असणं अत्यंत गरजेचं असतं. यामुळे जनावरांचं आरोग्य चांगलं राहून दूध उत्पादनात वाढ होते. सकस हिरव्या चाऱ्यात प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, खनिज आणि जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळं जनावरांची पचनक्रिया सुधारते आणि दूध उत्पादनात खर्चही कमी होतो. मंडळी, हिरवा चारा हा जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादनासाठी खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये सकस चाऱ्यासाठी मका, बाजरी आणि चवळी लागवड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे

उत्पादनासाठी खूप महत्वाचा आहे. आणि म्हणूनच आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये सकस चाऱ्यासाठी मका, बाजरी आणि चवळी लागवड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे छानसं गाणं.

मंडळी, या छानशा गाण्यानंतर तुमचं कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम. मंडळी, हिरव्या चाऱ्यातून जनावरांना नैसर्गिक स्वरूपात आवश्यक ती पोषणमूल्य, खनिज आणि जीवनसत्व मिळत असतात. हिरवा चारा हा चवदार, रसदार आणि विद्राव्य स्वरूपात असल्यामुळं जनावरं ती आवडीनं खातात आणि तो त्यांना सहज पचतो सुद्धा. हिरव्या चाऱ्यातील कॅरोटीनमुळं जनावरांची त्वचा तजेलदार राहते, रातांधळेपणा टाळता येतो आणि प्रजननाची क्षमता सुधारते. हिरवा चारा जनावरांच्या शरीरातील आतील बाजूस थंडावा देतो आणि तापमान नियंत्रित ठेवायला मदत करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पशुपालनातून चांगला नफा मिळवण्यासाठी जनावरांच्या आहारात हिरवा चारा असणं हे खूप आवश्यक आहे. मंडळी, मका हे जलद वाढणारं, पालेदार, सकस, रुचकर, अधिक उत्पादनक्षम आणि पौष्टिक तसंच भरपूर शर्करायुक्त पदार्थ असणारं चारापीक आहे. या चाऱ्यापासून उत्तम दर्जाचा मूरघास तयार करता येतो. हिरव्या चाऱ्यात 9 ते 11% प्रथिनं असतात. मंडळी, या मका लागवडीसाठी जमीन सुपीक, कसदार आणि निचरायुक्त आपण निवडायला पाहिजे. एक नांगरट आणि कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घेतली पाहिजे. पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी 5 टन शेणखत आपण दिलं पाहिजे. मका लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद 2 आणि विजय या जातींची आपण निवड केली पाहिजे. याच्या पेरणीसाठी हेक्टरी 75 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे. जून ते जुलै महिन्यात पाभरीनं 30 सेंटीमीटर अंतरावर आपण पेरणी केली पाहिजे. प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालासची मात्रा आपण दिली पाहिजे. यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित 50 किलो नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर 1 महिन्यानं आपण दिला पाहिजे. याची कापणी साधारणपणे 50% पीक फुलोऱ्यात आल्यावर, म्हणजेच पेरणीनंतर 65 ते 70 दिवसांनी करावी. आणि मंडळी, या हिरव्या चाऱ्याचं प्रति हेक्टरी 500 ते 600 क्विंटल आपल्याला उत्पादन मिळू शकतं. मंडळी, ज्वारी या पिकामध्ये अवर्षण प्रणव भागात आणि हलक्या जमिनीमध्ये देखील तग धरून राहण्याची क्षमता असल्यामुळं निश्चित चारा उत्पादन देणारं हे पीक आहे. चाऱ्यासाठी विकसित केलेलं वाण सुमारे 3 ते 4 मीटर उंच वाढतं. त्याची ताटे हिरवीगार, पालेदार, रसाळ, रुचकर आणि पौष्टिक असल्यामुळं जनावरं ती आवडीनं खातात. ज्वारीच्या चाऱ्यामध्ये 8 ते 10% प्रथिनं असतात. चारा पिकासाठी मध्यम ते भारी आणि चांगली निचरा होणारी जमीन आपण निवडली पाहिजे. पूर्व मशागतीच्या वेळी हेक्टरी 5 टन भरखत म्हणून शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण जमिनीमध्ये मिसळलं पाहिजे. जून ते जुलै महिन्यात याची पेरणी केली पाहिजे आणि पेरणीसाठी फुले गोधन, रुचिरा, फुले अमृता या जातींची 30 सेंटीमीटर अंतरावर पाभरीनं आपण पेरणी केली पाहिजे. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर हे जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे. मंडळी, पेरणीसाठी हेक्टरी 40 किलो बियाणं लागतं आणि हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाशची मात्रा आपण दिली पाहिजे. त्यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित 50 किलो नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी दिलं पाहिजे. हे पीक 50% फुलोरात आल्यानंतर, म्हणजेच पेरणीनंतर 65 ते 70 दिवसांनी याची कापणी आपण केली पाहिजे. या हिरव्या चाऱ्याचं प्रति हेक्टरी 500 ते 550 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळतं. मंडळी, हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी आणि चवळी या चारा पिकांची आपण माहिती घेणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया हे छानसं गाणं.

संवाद हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून. आणि आज आपण गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये सकस चाऱ्यासाठी मका, बाजरी, चवळी आणि ज्वारी लागवड याविषयीची माहिती जाणून घेत आहोत. मंडळी बाजरी हे हलक्या ते मध्यम जमिनीत घेतलं जाणारं तृणधान्य वर्गातील चारा पीक आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जायंट बाजरा या वाणाची चाऱ्यासाठी शिफारस केली आहे. या वाणाचा वाढीचा कल उंच असून लुसलुशीत हिरव्या चाऱ्यात प्रथिनांचं प्रमाण 7-9% असतं. याची पेरणी जून ते जुलै महिन्यात केली पाहिजे आणि पेरणीसाठी 30 सेंटीमीटर अंतरावर प्रति 10 किलो बियाणं पाभरीनं आपण पेरलं पाहिजे. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर या जीवाणू संवर्धकाची आपण प्रक्रिया केली पाहिजे. हेक्टरी 90 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 30 किलो पालाशची मात्रा आपण दिली पाहिजे. त्यापैकी 45 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित 45 किलो नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी आपण दिलं पाहिजे. हे पीक 50% फुलोरात आल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर 55-60 दिवसांनी आपण याची कापणी केली पाहिजे. या हिरव्या चाऱ्याचं प्रति हेक्टरी 450-500 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळतं. मंडळी कार्यक्रमात आता जाणून घेऊयात हिरव्या चाऱ्यासाठी चवळी लागवड याविषयी माहिती. मंडळी, चवळी या द्विदलवर्गीय पिकासाठी मध्यम ते भारी आणि चांगल्या निचऱ्याची जमीन आपण निवडली पाहिजे आणि याची पेरणी जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये केली पाहिजे. याच्यासाठी योग्य वाणांची निवड आपण केली पाहिजे. त्यासाठी श्वेता, EC 42-16, बुंदेल लोबिया, UPC 52-86 या वाणांची 30 सेंटीमीटर अंतरावर पाभरीनं आपण पेरणी केली पाहिजे. पेरणीसाठी 40 किलो प्रति हेक्टरी बियाणं आपण वापरलं पाहिजे आणि पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया आपण केली पाहिजे. पिकाला 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी दिलं पाहिजे. शेत तणविरहित ठेवून खरीप हंगामात गरजेनुसार 15 दिवसांनी आपण पाणी दिलं पाहिजे आणि पेरणीनंतर 60-65 दिवसांनी याची कापणी केली पाहिजे. या हिरव्या चाऱ्याचं 250-300 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन आपल्याला मिळून जातं आणि या चाऱ्यामध्ये 13-15% प्रथिनं असतात. तर मंडळी, अशा पद्धतीनं जर आपण खरीप हंगामामध्ये हिरव्या चाऱ्याचं नियोजन जर केलं तर जनावरांना मुबलक प्रमाणात हिरवा चारासुद्धा मिळेल, जनावरांची वाढ निरोगी होईल आणि त्यांची प्रजनन क्षमता टिकून राहायला मदत होईल. तर मंडळी, आजचा गीतसंवाद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते पत्राद्वारे आम्हाला जरूर कळवा. आपल्या पत्रांचा समावेश आम्ही आमच्या रामराम पाहुणे या कार्यक्रमामध्ये करत असतो. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार. मंडळी, आत्ताच आपण गीत संवाद हा कार्यक्रम ऐकलात. सकस चाऱ्यासाठी मका, बाजरी आणि चवळी लागवड याविषयी रश्मी कुंभार यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत.

0: मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची, तेव्हा आता इथंच थांबूया. पण जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची फायदेशीर पिकं याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. हा या माहितीचा दुसरा भाग आहे. तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात जनावरांमधील लंपी आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण याविषयी डॉक्टर सॅम ल्युद्रिक, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या, पण आता मात्र आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
1: आम्ही चर्चा करतो.
2: आम्ही गप्पाही मारतो.
0: आम्ही मजामस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्यांनी बरं का? कारण
0: आपुलकी आहात.
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुदा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज एकंदर 97,706 कोटी

0: 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल. पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत. हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपाच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिधी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट, यूजी, फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही

0: परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराई इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी CBSEच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजिलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. UKचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा NTA फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. सादर करत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राबासू दादू कोलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा.

0: मारुकडला मध्यताळाला विचार पडला कुणाला
1: स्वतः मात्र हे बघा
0: काय केलं त्या ठिकाणाला
1: भने मात्र तुला आले होते आनंदचा छळ तो करायला
0: सख्या भनी सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदाचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
1: आणि राळ घेतलं होतं नेऊन टाकलं होतं उकरून द्याला
0: लागे हे येचून आणण्याचे तुला हाल पाणी नाही बघ म्हणले
1: नाही तर मात्र तुला पासाला देणार आम्ही
0: नाही विला झाला नागवा जा पहिले असं तिवाला
1: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून द्याला जायला
0: सकाळ रात्री दोपहर आला राळ याचा घेऊन दर्शन कर पार्वतीला अंतरात काळाला
1: वाईट लागलं होता वाटेला
0: काले मानवेत बरं का कुठला तरी शरीरा संकट पडलं या
1: म्हणून तो शंकर भगवंत

0: माहिती घ्यायची.
1: तुला वहिनीला आली होती तो काय
0: बोलायला? रांडण भरून आणलं म्हणजे आता काम येईल कुठलं कसलं लावायचं?
1: वैगे आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला.
0: आता असं करायचं शालू सराटा पाणी आणायला लावायचं सर्व बरिका.
1: वैगे चांगला ही सुद्धा
0: अगे हे तीन काम लगेच करायचे पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं.
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: सडा सारवण करायचं बरिका.
1: आणि
0: नागोबाने सर्व आणली वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली. रगते गला गली

0: जसं पोटाच्या पाठी माझा लागून गेला
1: कसला न माझ्या नशिबा
0: आणि स्वतः माझ कुठं हुडको देवाला
1: म्हणून ते बोलायला तरी तिथे आम्हाला काळ सरत आलता साडेसात वर्षाचे सणी संपले आधी सात जाणे भाव त्या ठिकाण्याला केलं
0: आणि सात जण भाव मात्र तू बघा मुंबईच ना
1: दादा आता जाऊ म्हणले आपल्या घरवाड्याला
0: वैगे गेलं पाहिजे जायचं झालं आपल्याला येऊन ह्या ठिकाण्याला

0: गुराच्या पोरात संगे लावून द्यायचं
1: म्हणजे चार गोळा करायला.
0: हा
1: तर स्वतः नागवा दावलेला
0: तर नागवाच त्या भाऊ मेरी का साथी वागा तर काल दुर्मजीच्या तोंडाला
1: बाहेर बाजूला तर येऊन तो उभारायला
0: उभारायला साधने म्हणे विचार केला पंचार्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला आता
0: वळताना काय लागतं महाराज बोलायला
1: तर स्वतः दावलेला
0: माझी भन कुठं तेवढ्या ध्यान
1: वैगी वानकीने एक माझी भन पहिली घेऊन मग मला आरती
0: बाबा

0: पोरं भाकरीच सोडून बसेल ते.
1: तू स्वतः मात्र त्या ठिकाणाला
0: लागवामध्ये बसून भाकरी मागत होते
1: आणि लागले होते खयाला.
0: आई लाभ्या राणी तर बरोबर आहे म्हणजे खरंच आहे.
1: होय होय
0: म्हणून गेला होता त्या ठिकाणी आला पळून मेरी का
1: स्वतःला डोळ्याला दिसायला
0: धरती

0: मला मारा कसा झाला?
1: तुझं ऐकून घ्यायचं काय सुद्धा थोडं नाहीस,
0: म्हणून तलवार मारली कांडक केलं त्या भक्त आपल्या भनीचा,
1: जसं कांडक केलेलं मात्र तुझे मोठ बनवायला
0: मोठ मांडा गंगा नदीला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला,
1: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
0: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
1: तर काय परकार नवर घडायला,
0: शंकर पार्वती हवा खात होती त्या मानवीत वर्गा,
1: आणि
0: तर त्या चाल्याची मोठ अशी पाण्याला टन बजला जाऊन पडलेली दिसले,
1: आणि स्वतः

आताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमात ऐकलत रावासू दादू कोलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजतात. ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांनी गायलेलं, बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेलं, गुरुनाथ शेणव यांचं गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजतायत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन, राग, जोग, विलंबित गत एक ताल, द्रुतगत तीन ताल. त्यांना तबला साथ केली आहे मुकुंदराज देव यांनी. तर ऐकूया विदुषी एन राजम यांचं व्हायोलिन वादन, राग, जोग.

0: आताच आपण ऐकलं ते दिवशी एन राजम यांचं व्हायोलिन वादन राग जोग, त्यांना तबला साथ केली होती मुकुंदराज देव यांनी.
1: मैं कैसे कैसे
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
1: कैसे कैसे मैं कैसे कैसे
2: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
3: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:05 ते 12:00.
5: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
6: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी नादब्रह्म या कार्यक्रमात. यानंतर आपण ऐकणार आहोत गीता जावडेकर यांचं गायन राग मारुबी हाक, विलंबित गत आणि द्रुत गत 3 ताल, बोल विलंबित रसिया हूं ना जा, द्रुत मन में रहो मोराजिया. त्यांना तबला साथ केली आहे अभय दातार यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया गीता जावडेकर यांचं गायन राग मारुबी हाक.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गीता जावडेकर यांचं गायन. आपण ऐकलात राग मारू बिहाग. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. ठीक 11 वाजता ऐकू शकाल दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.